निरूपणकार पद्माकर देशपांडे, भाग 68वा, दशक 5वे, समास 7वा। जय जय रघुवीर समर्थ। समर्थ रामदास स्वामी बद्धाची लक्षणे सांगत आहेत। खूप कल्पना, खूप कामना, खूप पत्र, खूप तृष्णा, खूप वासना, खूप ममता, खूप भावना, याचं नाव बद्ध। खूप संतापी, खूप दुःखी, खूप मूर्ख, नातलगांचा खूप हव्यास असणारा, खूप प्रापंचिक, खूप उपाधी करणारा, त्याचं नाव बद्ध। खूप वाचाळ, खूप पाखंडी, खूप दुर्जन, खूप थोतांडी, खूप रानटी, खूप खोडसाळ, याचं नाव बद्ध। खूप नास्तिक, खूप भ्रांती बाळगणारा, खूप पसारा बाळगणारा, खूप आळशी, याचं नाव बद्ध। खूप कंजूष, खूप दांडगा, खूप मत्सरी, खूप मस्तीखोर, खूप शास्त्रविरुद्ध वर्तन करणारा, याचं नाव बद्ध। परमार्थाविषयी अज्ञान, प्रपंचाचे उदंड ज्ञान, स्वतःचे समाधान जाणत नाही, याचे नाव बद्ध। परमार्थाचा अनादर, प्रपंचाचा अत्यादर, संसाराच्या भाराने त्रस्त, याचे नाव बद्ध। सत्संगाची गोडी नाही, संतांची निंदा करण्याची आवड, देहबुद्धीची घातली बेडी, याचं नाव बद्ध। हाती पैशाची जपमाळ, सदैव बायकोचे ध्यान करतो, सत्संगाचा दुष्काळ, त्याचे नाव बद्ध। डोळ्यांनी पैसा बाया पाहाव्या, कानांनी पैसे स्त्रीचे वर्णन ऐकावे, चिंतन स्त्रिया आणि पैशाचे करावे, याचं नाव बद्ध। काया वाचा आणि मन चित्त वित्त जीव धन प्राण दारेचे करी भजन, त्याचे नाव बद्ध। इंद्रिय शांत करून क्षणभर देखील राहत नाही, पैसा आणि स्त्रीसाठी सर्व लावतो, याचं नाव बद्ध। पैसा आणि स्त्री हेच तीर्थ, पैसे आणि स्त्री हाच परमार्थ, पैसे आणि स्त्री हाच स्वार्थ, असे म्हणतो तो बद्ध। व्यर्थ काळ गमावतो, सर्व काळ संसाराची चिंता करतो, कथा कीर्तन करत नाही, त्याचं नाव बद्ध। नाना चिंता, नाना उद्वेग, नाना दुःखांचे संसर्ग करतो, परमार्थाचा त्याग करतो, त्याचं नाव बद्ध। तीर्थयात्रा, दान पुण्य, भक्ती, कथानिरूपण, मंत्र, पूजा, जप, ध्यान, सर्व काही द्रव्य आणि स्त्रीसाठी करतो। जागृती, स्वप्न आणि रात्रंदिवस त्याला विषयांचा ध्यास लागलेला असतो, तो क्षणाचीही उसंत घेत नाही, त्याचं नाव बद्ध। अशीही बद्धाची लक्षणे असून मुमुक्षुची लक्षणे पुढल्या समासात सांगतो। इति श्रीदासबोधे गुरुशिष्य संवादे बद्धलक्षणनाम समास सप्तम समाप्त। जय जय रघुवीर समर्थ। दशक 5वा, समास 8वा, मुमुक्षुची लक्षणे। जय जय रघुवीर समर्थ। संसाराच्या गर्वामुळे नानाहीन कुलक्षणे निर्माण होतात, त्याचे अवलोकन केले असता दोषच लागतात। असा प्राणी जो संसारामध्ये बद्ध झालेला आहे, त्याला अखेरीस खेद प्राप्त होतो। संसारातील दुःखामुळे दुखावला जातो, त्रिविध तापांनी पोळला जातो, अंतर्यामी पस्तावतो, प्रपंचाविषयी उदास झाला, त्याने विषयाविषयी त्रास घेतला। आता हा संसाराचा हव्यास कमी व्हावा, सगळा प्रपंच निष्फळ आहे, येथील श्रम वाया जाणारे आहेत, आता काही काळ आपले सार्थक करू, अशा प्रकारची त्याची बुद्धी विचार करायला लागते, त्याला तशी तळमळ लागते। तो म्हणतो, माझं वय सगळा वेळ वाया घालवला, पूर्वी अनेक दोष निर्माण झाले, ते सगळे त्याला आठवतात, त्याच्या मनात ते उभे राहतात, यमयातना आठवतात, मनाला भीती वाटते, आपल्या पापाची गणना करता येणार नाही असं त्याला वाटतं। आपण पुण्याचा विचार केला नाही, पापाचे डोंगर उभे राहिले, आता हा दुस्त संसार कसा करायचा? आपले दोष झाकून ठेवले, दुसऱ्या चांगल्या लोकांना गुणदोष लावले, देव साधू सज्जन यांची व्यर्थ निंदा केली, निंदेसारखा दोष नाही पण ते माझ्याकडून घडलं, माझे हे अवगुण आकाशात बुडून जावत, मुमुक्षुची लक्षणे समर्थ रामदास स्वामी सांगत आहेत। पुढील कथेत ते ऐकूया। जय जय रघुवीर समर्थ।

0: नमस्कार, मी दत्ता सरदेशमुख नाशिकहून बोलतो आहे. आजच्या आपल्या कार्यक्रमात ऐकूया,
1: श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. नाम हे रूपापेक्षा व्यापक आहे. समजा मी तुम्हाला प्रश्न विचारला की आनंद म्हणजे काय, तर एखाद्या आनंदी मुलाकडे बोट दाखवून तुम्ही म्हणाल की हे पहा, इथं आनंद आहे. इतकंच नव्हे तर याप्रमाणे आनंदानं खेळणारी मांजराची पिलं, उड्या मारणारी लहान वासरं, हसणारे स्त्री पुरुष, फुलांनी बहरलेल्या लता यांच्याकडे बोट दाखवून इथं आनंद आहे असं तुम्ही सांगाल. पण हे काही माझ्या प्रश्नाचं उत्तर नव्हे. आनंदी वस्तू कोणत्या आहेत असा माझा प्रश्न नसून, आनंद मला दाखवा असं मी विचारलं होतं. आनंदी वस्तूमध्ये आनंद राहतो म्हणून वस्तू ही काय आनंद नव्हे. लहान मूल हेच जर आनंद असेल तर मोठे स्त्री पुरुष आणि मांजरीची पिलं आनंदयुक्त असणार नाहीत. अर्थात आनंद हा एकच असला पाहिजे, कारण सर्व ठिकाणी आढळणाऱ्या आनंदाला एकच शब्द आपण वापरतो. आपण जो जो माणूस पाहतो तो तो निराळा असतो, तरी सर्वांना आपण माणसंच म्हणतो, कारण प्रत्येक माणसामध्ये मनुष्यपणा आहे. तो आपल्या इंद्रियांना दिसत नसला तरी मनानं ओळखता येतो आणि त्याचं अस्तित्व मनुष्य या शब्दानं सांगता येतं. मनुष्यपणा हा शब्द आहे, हे नाव आहे, म्हणून रूपाला अस्तित्व नामामुळंच आहे. प्रत्येक वस्तूचं बाह्य रूप तिच्या नामामुळं टिकतं. लक्षात घ्या, प्रत्येक वस्तूचं बाह्य रूप तिच्या नामामुळं टिकतं. आनंदी वस्तू अनेक असल्या तरी त्यांच्यामध्ये राहणारा आनंद एकच असतो. म्हणजे एकच नव्हे तर अनेक रूपं आली आणि गेली तरी नाम आपलं शिल्लक राहतं. आजपर्यंत या पृथ्वीच्या पाठीवर अगणित स्त्री पुरुष जन्माला आले, जगले, मृत्यू पावले, तरी मनुष्यपणा आहे तसाच आहे. हा नियम सर्वत्र लावला तर असं दिसेल की चांगल्या वस्तू आल्या आणि गेल्या, पण चांगलेपणा कायम आहे. सुंदर वस्तू आल्या आणि गेल्या, पण सौंदर्य कायम आहे. आनंदी वस्तू आल्या आणि गेल्या, पण आनंद कायम आहे. लाखो जीव आले आणि गेले, पण जीवन कायम आहे. रूपं अनेक असली तरी नाम एकच असतं. म्हणजे नाम हे अनेकांत एकत्वानं राहणारं असतं. याचा अर्थ असा की नाम हे रूपापेक्षा व्यापक असतं. रूप हे नामाहून निराळं राहू शकत नाही. नाम हे रूपाला व्यापून पुन्हा शिल्लक उरतं. नाम हे दृश्याच्या पलीकडं आणि सूक्ष्म असल्यामुळं त्याला उत्पत्ती आणि विनाश, वाढ आणि घट, देश काल निमित्ताच्या मर्यादा इत्यादी कोणतेही विकार नाहीत. म्हणून नाम हे पूर्वी होतं, आज आहे आणि पुढेही तसंच राहील. नाम हे सत्स्वरूप आहे. नामातून अनेक रूपं उत्पन्न होतात आणि अखेर त्याच्यामध्येच ती लीन होतात. शुद्ध परमात्मस्वरूपाच्या अगदी अगदी जवळ कोणी असेल तर ते फक्त नामच आहे. म्हणून नाम घेतल्यावर भगवंत आपल्या जवळ असल्यासारखाच आहे. माझं बोलणं प्रत्येकाला कळतं. ज्याची जेवढी तयारी असेल तेवढं त्याला कळतं, पण वाया कुठंच जात नाही. जानकी जीवन स्मरण जय जय राम.
0: श्रोते हो, हा होता आपला आजचा कार्यक्रम. पुन्हा भेटूयात.

0: नमस्कार श्रोते हो, मी अरुण सूर्यवंशी.
1: जीवन मूल्यांचं अक्षय पात्र या मालिकेत आपण ऐकणार आहोत प्राध्यापक प्रवीण दवणे लिखित घडणाऱ्या मुलांसाठी या पुस्तकाचे अभिवाचन. घडणाऱ्या मुलांसाठी भाग 10. आजच्या लेखाचं नाव आहे मैदाने बोलवत आहेत. पूर्वी शाळा म्हटली की नुसते वर्ग, फळा, बेंचेस नसत, तर एक छानसं विस्तीर्ण मैदानही असे आणि त्या मैदानावर मुलं खेळताना दिसत असत. आज शहरात तरी शाळा संपली की लगेच फुटपाथच सुरू होतो. जवळच बकाल वस्त्या, सिनेमांचे पोस्टर्स. मित्रांनो, खेळ हाही शिक्षणातलाच एक भाग आहे. खेळ हा सगळ्यांचा आवडता असतो हे मला माहिती आहे, पण केव्हाही आणि कुठेही कसाही खेळ नाही हा. अभ्यासानंतर मोकळ्या मैदानावर शुद्ध हवेत अंग लवचिक करणारा खेळ शरीर आणि मन दोन्हीही सुदृढ करतो. अभ्यास करण्यासाठीही विविध खेळ तुम्हाला एक नवी ऊर्जा देतात, स्फूर्ती देतात. खेळाची आवड नाही असा बालमित्र शोधूनही सापडणार नाही. खेळात एक प्रकारची स्पर्धा असते, जिंकण्यातला आनंद असतो. तसा दुसरा जिंकला याचा आनंद मनात निर्माण व्हावा असा खिलाडूपणाही निर्माण होतो, तो फक्त आणि फक्त मैदानावरच. शरीर निरोगी तर मनही निरोगी. याच वयात शरीराला लवचिक तेजस्वी बनवणारे मित्र म्हणजेच आपले खेळ. पुढचं सगळं आयुष्य व्यवहारात धकाधकीच्या जीवनामध्ये लोकलची, बसची, वारेबाप गर्दी, हवेतलं विविध प्रकारचं प्रदूषण इत्यादी अनेक प्रकारच्या युद्धातून पुढे जावं लागतं. बरं का छोट्या दोस्तांनो, अशा वेळी बालपणीच व्यायाम केलेली सुबक निरोगी माणसं गतिमान जगात पाय रोवून उभी राहू शकतात. नाहीतर हे दुखतंय, ते दुखतंय अशा तक्रारी ऐन तारुण्यामध्ये शरीर करू लागलं तर पुढे व्यवहारी जगामध्ये तर कसे धरणार आपण. बरं नसलं की आपण जातो डॉक्टरकडे. डॉक्टरांना म्हणतो, अंग दुखतंय, बरगड्या ठणकतायत, सांधे दुखतायत, शरीर निरोगी व्हायला मला टॉनिक द्या. डॉक्टर काय करतात, औषध, गोळ्या, टॉनिक यांची ही यादी लिहून देतात. काही दिवस बरे वाटते, पण त्यांनी न दिलेलं औषध आपण समजून घ्यायला मात्र अपुरे पडतो. कुठलं औषध ते? ते औषध म्हणजे व्यायाम. व्यायाम म्हटल्यावर असा वाकडा तिकडा चेहरा करायला नको ह. तुम्हाला अगदी कुस्ती गाजवणारे आखाड्यातले मल्ल व्हा असं मी सांगत नाही बरं का. थोडी योगासनं, नियमानं 5-25 सूर्यनमस्कार, बैठका, जोर असा थोडासा व्यायाम केलात तर असा कितीसा वेळ लागणार आहे? 20-25 मिनिटं लागतील, पण त्या व्यायामानं निर्माण झालेली ऊर्जा तुम्हाला दिवसभर शरीरावर चैतन्याचं, प्रसन्नतेचं कारंज थुई थुई नाचवीत ठेवील. भविष्यकाळी सुरक्षित राहण्याची पुंजी फक्त पैसा नाही मित्र हो. नुसता पैसा नाही तर आरोग्यसंपन्न सक्षम शरीर ही सुद्धा सुंदर भविष्यकाळाची पाऊलवाट आहे. खूप पैसा जवळ आहे, पण मोठेपणी हे खाऊ नका, ते खाऊ नका ह्या अटी आहेत. जिना चढताना धाप लागते, उतरताना ठोके चुकतात, भाकरी पचत नाही, श्रीखंड चालत नाही अशा तक्रारी आहेत शरीराच्या, तर त्या ढिगभर पैशाचा काय बरं उपयोग. उत्तम मार्गाने मिळालेल्या चांगल्या श्रीमंतीचाही सुंदर जगण्यासाठी उपयोग व्हायला हवा. लोकर, साखर, बदाम, पिस्ते खात आहेत आणि आपण मात्र बसलो आहोत काय खात, उकडलेल्या भाज्या. हे दृश्य आपल्या तरी जीवनात नको, आणि ते खरंच नको असेल तर आत्ताच सावध व्हायला हवं. आत्ताच योग्य व्यायामाने, खेळांनी आपले अवयव भक्कम, सक्षम आणि दीर्घकाळ उत्तमच अवस्थेत राहतील याची तरतूद करायला हवी. मैदाने बोलवत आहेत या लेखाचा उत्तरार्ध पुढील मंगळवारी दुपारी 2 वाजता आणि पुनःप्रक्षेपण रात्री 11 वाजता. जीवन मूल्यांचं अक्षय पात्र या मालिकेमध्ये सध्या आपण ऐकत आहोत घडणाऱ्या मुलांसाठी या प्राध्यापक प्रवीण दवणे लिखित पुस्तकाचे अभिवाचन.
0: तुम्हाला आजचा भाग कसा वाटला ते आम्हाला नक्की कळवा.

मी डॉक्टर विनीता परांजपे. नमस्कार मित्रमैत्रिणींनो, तुमचं माझं खरं तर आपलं सगळ्यांचंच एखादं श्रद्धेय असतं, नाही का? तिथं असते फक्त ओढ आस त्या आपल्या आराध्याविषयीची. मग शंका कुशंका अविश्वास याला मुळी फाराच नसतो, खरं ना? असतो फक्त विश्वास. मीरेनं विषाचा पेला ओठी लावला, द्रौपदीनं श्रीकृष्णाला आर्त साथ घातले, तो गाढ विश्वास. आणि म्हणूनच मीरेचा कृष्ण, द्रौपदीचा कृष्ण आणि राधेचाही कृष्ण, आणि ह्या सगळ्या कृष्णमय असली झालेल्या. इस्कॉनच्या परिवारातली माझी एक मैत्रीण मला नेहमी म्हणते, अगं मंदिरात जाते ना तिथं मला माझा कृष्ण भेटतो. मित्रमैत्रिणींनो, तिचं हे वाक्य ऐकलं की तिच्या श्रद्धेबद्दल मला शंका नसते, पण तरीही मनात अनेक प्रश्न मला सतावतात. खरंच मंदिरात असा कृष्ण भेटतो का, आणि फक्त तिथंच भेटतो का? नेमका कुणाला भेटतो, कशा स्वरूपात भेटतो? मित्रमैत्रिणींनो, खरं तर सगळ्यांच्याच बाबतीत त्यांचाही एक कृष्ण असतो. बघा, अवतीभोवती बघताना काय दिसतं? पण हा सगळ्यांचा असलेला कृष्ण तो स्वतःच मुळी नाना रूपी आणि नाना नात्यात गुंतलेला दिसतो. द्रौपदीचा तो भाऊ आहे, सुदाम्याचा बालमित्र आहे, अर्जुनाचा मार्गदर्शक आहे, तर जरासंधाचा आणि दुर्योधनाचा शत्रू. ह्या नाना रूपातला श्रीकृष्ण वेगळ्या वेगळ्या रूपात वेगवेगळ्या लोकांना वेगवेगळ्या नात्याने प्रगटताना दिसतो. आणि मग प्रश्न पडतो, कृष्ण एकच पण प्रत्येकासाठी तो वेगळा? मित्रमैत्रिणींनो, ह्या प्रश्नाचं उत्तर माझं मलाच मिळतं ते त्याचा विचार केल्यानंतर. कृष्णमय होणं म्हणजे काय हो? पुन्हा प्रश्न. राममय होणं, कृष्णमय होणं किंबहुना आपलं आराध्य, आपलं ध्येय, त्याच्याशी एकरूप होणं, एखाद्या गोष्टीचा ध्यास लागणं आणि पुढं ती गोष्ट प्राप्त झाल्यावर मिळणारा परमानंद म्हणजेच कृष्ण माहिती ना? हो, पण लक्षात कोण घेतं? एखादं ध्येय म्हणा किंवा एखादा विचार म्हणा, जेव्हा आपण मनाशी सतत घोकत असतो त्या विचारातच आपण गुरफटलेले असतो, आणि मग हळूहळू त्याच्याशी आपण एकरूप होतो. एकरूप होताना आपण आपल्याला स्वतःला विसरतो, काळ वेळेचं भान हरवतं, आणि फक्त ते ध्येय, तो विचार, तो आपला कृष्ण आपोआपच आपलं मनाने घेतलेलं असतं. म्हणजे बघा, हां, ही गोष्ट खरं तर कुणाला पटावी अशी, पण लक्षात कोण घेतं? श्रीकृष्ण किंवा कुठलाही देव भेटणं आणि त्या देवाचं दैवत्व आणि त्याच्याशी भक्तांनी एकत्व साधणं म्हणजेच राममय होणं किंवा कृष्णमय होणं, हे तर खरंच. पण व्यक्ती तितक्या प्रकृती, माणसं तितक्या मनोवृत्ती. एखादा चित्रकार रंगकुंचल्यातून जेव्हा एखादी चित्रकृती तयार करत असतो, काढत असतो, तेव्हा त्यात कलेत, त्या ध्येयात, त्या विचारात तो त्याची तहान भूक विसरलेली असतो, काळ वेळेचं भानही त्याला नसतं. स्वरगंगेच्या काठावर एखाद्या संध्याकाळी
स्वांत सुखाय गाणारा गायक भूपराग अळवता अळवता दरबारी कानडा किंवा सोहनी रागात कसा शिरतो केव्हा शिरतो ते त्याचं तलाही कळत नाही, तोपर्यंत त्यावेळी उत्तर रात्र ढळलेली असते. पण ह्या गायकाचं म्हणा, चित्रकाराचं का म्हणा, किंवा कुठल्याही एखाद्या ध्येयाने भारावलेल्या, त्यासाठी वाहून घेतलेल्या एखाद्या व्यक्तीचं कृष्णमय होणं म्हणजे हे त्या गोष्टीशी तद्रूप होणंच नव्हे का? हो, पण लक्षात कोण घेतं? खरं तर कृष्णमय होणं म्हणजे तुम्ही कुठे आहात, काय करता, काळ वेळ सगळं सगळं तिथं नगण्य असतं. तुमचं जे काम करता किंवा जी एक तुमची प्रेमाची प्रतिमा असते तिथं सगळी निष्ठा, सगळं आपलं कार्यक्षमता, आपले विचार, आपलं जगणं सगळं आपण त्यासाठी समर्पित करतो आणि त्याच्याशी एकरूप होतो, तिथंच आपण कृष्णमय होतो असं नाही वाटत? आणि मग अशा व्यक्तींना त्यांच्या त्यांच्या कामामध्ये, त्यांच्या त्यांच्या कलाशक्तीमध्ये एखाद्या सादरीकरणात जाणीवपूर्वक नाही पण आपोआपच त्या आपल्या कृष्णाशी, त्यांच्या त्यांच्या वेगळ्या अशा कृष्णाशी एकरूप होतात आणि कृष्णमय होतात. हो, पण लक्षात कोण घेतं? तात्या आमचे शेजारी. 20% फक्त दृष्टी, बाकी आनंद. तात्या कधी देवळात गेले नाही, पूजा अर्चा करताना दिसले नाही, पण देवाला आपल्या या दृष्टीदोषाबद्दल दोष न देता जमेल तसे आपल्या ह्या अडचणीतून स्वतः मार्ग काढत राहिले. आणि खरं तर तो मार्ग हाच त्यांचा कृष्णमय झाला आणि त्या मार्गात ते कृष्णमय झाले. मोडक्या वस्तू दुरुस्त करणं हे तात्यांचं वेड छंद म्हणा, आणि ते त्यात सदैव रमलेले असत, इतके की तेही काळ वेळ विसरून ते काम पूर्ण होईपर्यंत हाता वेगळं करत नसत. आता मला सांगा, गीता कधीही न वाचलेल्या ह्या माणसाला कृष्णमय झालंय असंच आपण म्हणतो ना, किंवा म्हणावं की नाही? श्रीकृष्णाच्या भगवद्गीतेतली कर्मयोग त्यांना माहीत नसला तरी ते एक जिवंत कर्मयोगी नक्कीच होते. पत्र लिहिताना ओळीवर ओळ, अक्षरावर अक्षर असं काहीतरी घडायचं आणि मग वाचणाऱ्यांना त्याचा उपद्रव व्हायचा. यावर या कर्मयोग्यांनी एक लेटर पॅड बनवलं. लेटर पॅडच्या दोन्ही बाजूला सारख्या अंतरावर भोकं पडली, त्यातून तारे जी हे घातली, वायर्स घातल्या आणि त्यातून स्वतःसाठी ओळी आखलेलं पत्र लिहिण्यासाठी आपल्यासाठी एक लेटर पॅड तयार केलं. आणि हे सगळं करत असताना त्यांना जे करायचं होतं, साध्य होतं, त्याच्याशी ते अगदी एकरूप झाले आणि अर्थातच हे काम पूर्ण झाल्यावर तात्या करताना कृष्णमय झाले होते आणि कार्यपूर्तीनंतर त्यांच्या चेहऱ्यावर परमानंद दिसत होता. मित्रमैत्रिणींनो, अशीच माझी आई. देवधर्म वगैरे तिला वर्जन होता पण तण तिथं लागलं तरी मनाला मात्र तिच्या मनातला कृष्ण खुणावायचा. आणि मग तिच्या त्या छंदामुळे, तिच्या त्या कृष्णप्रेमामुळे तिच्या साठी घरातली तांब्या पितळीच्या भांडी चकचकी झळझळीत करणं इथंच तिला तिचा कृष्ण भेटत होता. आणि ती एकदा भांडी ओळीने लावून ठेवली की ती इतक्या तृप्ततेने त्याच्याकडे बघायची की देवघरात व्यंकटेश स्तोत्र म्हणतानाही तिच्या चेहऱ्यावर दिसला नाही असा एकरूपतेचा, एकतानतेचा, तन्मयतेचा भाव तिच्या चेहऱ्यावर आणि डोळ्यातून त्या भांड्यांकडे एकटक
बघत असताना जाणवायचा आणि मला तिथंच तिची कृष्ण मयता ही मनोमन पटायची. खरंच मित्रमैत्रिणींनो, तुमचा माझा खरंच प्रत्येकाचा कृष्ण हा वेगळा आहे. कृष्ण म्हणून एक असला तरीसुद्धा प्रत्येकाच्या उपजत गुणांप्रमाणे, आवडीप्रमाणे, ओढीप्रमाणे प्रत्येकाचा कृष्ण हा वेगळा आहे. आणि त्या त्या कृष्णाशी ती व्यक्ती जेव्हा समरस होते त्यावेळेला ती कृष्णमयच झालेली असते. खरं की नाही? बघा, म्हणूनच प्रत्येकाचा कृष्ण

स्त्री आहे मला आणि आपापला कृष्ण शोधून आणि सापडला असेल तर त्याच्याशी एकरूप होऊन कृष्णमयतेचा परमानंद अनुभवाल नक्कीच. पुन्हा भेटूया.

0: नमस्कार, मी मोहना कारखानेस सिंगापूर इथून बोलते.
1: चला जाऊया या कार्यक्रमात. आता आपण भ्रमंती करत आहोत मालदीव या बेटावर. मंडळी, पहिल्या भागात सांगितल्याप्रमाणे मालदीव हा हिंदी महासागरात असलेला एक सुंदर द्वीप देश आहे. तो भारताच्या दक्षिण पश्चिमेला आणि श्रीलंकेच्या साधारण दक्षिणेला आहे. आता भारताचा नकाशा पाहिलात तर मालदीव हे बेट केरळ आणि लक्षद्वीपच्या खाली हिंदी महासागरात आपल्याला दिसून येते. मंडळी, आपल्याला माहीतच आहे की नेहमीप्रमाणे आपण प्रत्यक्ष भ्रमंतीला सुरुवात करण्यापूर्वी त्या देशाचा किंवा त्या स्थानाचा इतिहास जाणून घेतो. तर मालदीवचा इतिहास कसा आहे हे थोडक्यात आपण बघूया.

मालदीवचे खरे नाव रिपब्लिक ऑफ मालदीव असे आहे आणि हा चिमुकला स्वतंत्र देश आहे. अर्थात हाही देश काही वर्ष गुलामीत होता, पण या देशाला 1965 स्वातंत्र्य मिळाले. आता हा देश कोणत्या देशांच्या आधिपत्याखाली होता? तर ग्रेट ब्रिटन, नेदरलँड, पोर्तुगाल इत्यादी. त्यामुळे त्याच्या खुणा, म्हणजे जेव्हा एखादा देश गुलामीत असतो, अनेक वर्ष गुलामीखाली असतो, तेव्हा अर्थातच त्या त्या देशांच्या खुणा स्थापत्यशास्त्रात किंवा दगडी अवशेषात मागे राहिलेल्या आपल्याला पाहायला मिळतात. तर मी आपली इतिहासाची पाने चाळत होते तेव्हा मालदीवचा इतिहास चक्क 2500 गेलेला दिसला. आता इथला विशिष्ट असा करडा रंगाचा पत्थर तो इतिहास आपल्याला सांगून जातो. हिंदू राष्ट्रांच्या खाणाखुणा इथे चक्क आढळतात. अर्थातच ज्याला माले म्हणतात ते शहरच माला या शब्दापासून बनलेले आहे. माला म्हणजे संस्कृत भाषेत माळा आणि इंग्रजीत गार्लंड्स. तर दिव्यांच्या माळा असा याचा अर्थ होतो, पण इथे दिवे म्हणजे काय तर बेट असा अर्थ अपेक्षित असतो. त्यानंतर बुद्ध म्हणजे अशोक राजाच्या काळात इथे बुद्ध राजे राहत होते. नंतर 15 मुस्लिम अरेबिक राजांनी इथे हल्ले केले आणि पूर्ण राष्ट्र मुस्लिम आधिपत्याखाली गेले. त्यानंतर कोण आलं तर युनायटेड किंगडम. इंग्रज लोक इथे अनेक वर्ष राज्य करायला आले. त्याच्यानंतर फ्रेंच लोकही काही वर्ष होती, पोर्तुगाल लोक होती, पण 1965 मात्र या देशाला लढून स्वातंत्र्य मिळाले. म्हणून मालदीवमध्ये अनेक भाषा आपल्याला ऐकायला मिळतात, परंतु इथली स्थानिक भाषा दिवेही ही आहे. स्थानिक लोक आपल्याला दिवेही भाषेत बोलताना आढळतात. नंतर हिंदी, अरेबिक आणि दक्षिण भारतीय, म्हणजे जी आपल्याला साऊथ इंडियन भाषा आहे, तमिळ सारख्या भाषांचा छाम या भाषेवर पडलेला आढळतो. बोलण्याची ढब कशी असते तर काहीशी मिडल ईस्ट म्हणजे दुबई, ओमानमधील भाषेसारखी ही भाषा ऐकायला वाटते. या व्यतिरिक्त रिसॉर्टमध्ये काम करणारे मला अनेक फ्रेंच, जर्मन, मँडरिन इत्यादी भाषा बोलताना आढळले. मँडरिन ही चायनीज भाषा आहे, चिनी भाषा आहे, जी सिंगापूरमध्ये बोलली जाते. तर असे जेव्हा आपण बाहेर पडतो तेव्हा अशा विविध भाषा कानावर पडल्या की त्याबद्दल उत्सुकता चाळवली जाते आणि मग अजून काही आपण माहिती काढायला लागतो. आणि मंडळी, जी मला काही माहिती मिळते ती तुमच्याबरोबर शेअर करायला मला नक्कीच आवडते. असो, तर इथे फिरताना सुरुवातीला मला जशी लोकं दिसली तिथे पण मला एक त्यांचे वैशिष्ट्य दिसले की इथली माणसं कमालीची नम्र आणि अगत्यशील वाटली. त्यांचे रंगरूप कसे तर साधारण सावळी, कृष्णवर्णीय, म्हणजे श्रीलंकन किंवा दक्षिण भारतीय लोकांसारखी ही लोकं दिसतात. असे असले तरी आम्ही जेव्हा रिसॉर्टमध्ये गेलो तेव्हा आमचं स्वागत करणारी तरुणी गोरी पान आणि निळसळ डोळ्यांची होती आणि अत्यंत सुंदर होती. त्यामुळे साहजिकच माझी उत्सुकता पुन्हा चाळवली गेली आणि मी न राहून तिला विचारलेस की तिचा देश कुठला असावा आहे. तर तिने मला ती मोरोक्कोला राहते असं सांगितलं. आता मोरोक्को या स्थानाविषयी माझी उत्सुकता पुन्हा चाळवली गेली आणि असं करता करता बघा आपल्याला किती ज्ञान मिळत जाते. मग तिच्याकडूनही मला काही माहिती मिळाली, पण त्याबद्दल आपण नंतर बोलूया. आता मालदीवविषयी आपण मालदीवमध्ये भ्रमंती करत आहोत तेव्हा आपण तिथे कसं पोचलो आम्ही ते पहिलं तुम्हाला सांगते आणि नंतर आपण अशी भ्रमंती चालू ठेवूया. तर आपण भारतातून गेला तर मालेला जायला 4-4.5 तास लागतात आणि अर्थातच विमानाने जाणं सर्वात सोयीस्कर आणि जलद मार्ग आहे. आता भारतातून अनेक फ्लाईट्स, विमान उड्डाणं निघतात. कुठून निघतात तर मुंबई, दिल्ली, बेंगळुरू, कोची, चेन्नई आणि त्रिवेंद्रमहून. आणि मुख्य म्हणजे माले हा आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे, त्यामुळे तिथे
अनेक ठिकाणाहून विमानांची ये जा चालू असते. मुंबईहून निघालात तर सुमारे 2 तास 45 मिनिटं लागतात आणि कोचीहून निघालात तर सुमारे 1 तास साधारण 1.5 तास असा लागतो. आता मालेला एकदा पोचलात की रिसॉर्टपर्यंत जाईपर्यंत तुम्हाला स्पीड बोटने जाता येते, कारण मध्ये पूर्ण समुद्र असतो. आणि एकदा तुम्ही त्या बेटावर रिझॉर्टमध्ये पोचलात की लक्षात येते की एक अत्यंत स्वतंत्र संस्थान आहे, अतिशय सुंदर असं संस्थान आहे. माले ही मालदीवची राजधानी आहे आणि अतिशय सर्वसाधारण शहरासारखीच आहे, पण वैशिष्ट्य असं की हे पूर्ण बेट हे स्वतंत्र आहे आणि सभोवताली निळाशार जो समुद्र दिसतो तो बघण्याची गंमत एक न्यारीच गंमत येते. त्यामुळेच इथे मालदीवला जावे असं मी आपल्याला पुन्हा सांगेन. आता इथे जेव्हा आम्ही पोचलो तेव्हा डिसेंबर महिना असल्याने नाताळचा उत्साह अतिशय भरभरून दिसत होता आणि मला असं वाटतं की लोकांकडे उत्साह असला की सगळं काही मॅनेज होते, मग कितीही महागाई वाढू दे, कितीही अडचणी येऊ देत. माझ्या भ्रमंतीत ही गोष्ट मला प्रकर्षाने जाणवते. तर आजच्या भागात आपण याच विचारावर थांबूया मंडळी, कारण आता निरोप घ्यायची वेळ आली आहे. यापुढील भाग ऐकण्यासाठी भेटूया याच वारी याच वेळी.

0: आली रे, गप्पा गोष्टी मज्जा मज्जा मनोरंजन, गप्पा करता करता घेऊ माहिती ज्ञान। आजी आली, आजी आली, आजी आली रे, माहितीचा खजिना घेऊन आली रे।
1: आजी कोणती गोष्ट सांगणार?
0: आज तुम्हाला मी खूप छान छान गोष्टी सांगणार आहे छोट्या छोट्या। पण आता हा पण काय बाबानो? हा पण म्हणजे काय चालू आहे सध्या? पितृपक्ष चालू आहे ना, तुम्हाला ना काही माहित नसत हो की नाही? आपले पूर्वज, आपले आजोबा आजी, पणजोबा कापड पणजोबा, हो काही माहित नसत। मग आता तुम्हाला मी ह्या पितृपक्षाविषयी थोडीशी माहिती करून देणार आहे। हो, आपल्या समाजात, आपल्या आजूबाजूला, आपल्या घरामध्ये आपल्या रूढी, आपल्या परंपरा, आपल्या श्रद्धा, आपल्या अंधश्रद्धा, या सगळ्यांची माहिती करून घेणं गरजेचं असतं। हे ज्ञान माणसाला असलंच पाहिजे हो की नाही? ज्या समाजात आपण राहतो त्यातल्या रूढी परंपरा, आपल्या घरात आई काय करते आहे तुम्हाला माहित असं? फक्त आई काहीतरी करते, दाराला कुंकू लावते, छान छान स्वयंपाक करते, वडे भजे करते आणि आपण खायचं आणि विसरून जायचं, असं नाही। हे सगळं आपण का करतो, त्याच्या मागची कारणं काय आहेत हे शोधायला नको आपण? त्याची कारण आपण माहीत करून घेणं गरजेचं आहे। मग ऐकायचं ना, पितृपक्ष म्हणजे काय? तुमच्यासारखी जेव्हा मी लहान होती ना, माहित आहे का तुम्हाला, खेड्यामध्ये तर त्या दिवशी आई लवकर उठायची, आंघोळ पांघोळ करायची मस्त, आणि मग मला सांगायची चल पटकन आंघोळ कर, आणि मग मला सांगायची बघ आपला उंबरठा आहे ना, खेड्यामध्ये उंबरठा असतो, आता आपल्या फ्लॅटमध्ये शहरांमध्ये बंगल्यामध्ये कसले उंबरठे आता? तर खेड्यामध्ये दाराला एक अडसर असतो, त्याला म्हणतात उंबरठा। तो उंबरठा ओलांडून आपण आत येत असतो। मग त्या उंबरठ्याला त्या दिवशी स्वच्छ धुवायचं आणि मग त्याची पूजा करायची, हळद कुंकू व्हायचं, तांदूळ व्हायचं, अक्षत व्हायचं त्याला, आणि मग आई मला सांगायची तू बोल तुझ्या आजोबांना पणजोबांना पितरांना सांग की तुम्ही सगळ्यांनी आमच्या घरी आज जेवायला या। अरे वा, किती छान संकल्पना आहे! आपल्या पणजोबा आजोबा, जी माणसं आपल्याजवळ आता नाही, जी गेलेली आहे, ज्यांना आपण स्वर्गस्थ झालं असं म्हणतो, त्या सगळ्यांची आठवण काढायची, त्यांना आपण पितर म्हणतो। एरवी आपण त्यांची आठवण काढणार कशी, सांगा बरं हो की नाही? मग आज जेवायला या म्हटल्यानंतर मग आई सगळा सागर संगीत स्वयंपाक करत असतात, स्वयंपाक तुम्हाला सगळा माहितीये, आपल्या पूर्वजांना जे जे पदार्थ आवडायचे ते सगळेच्या सगळे त्या दिवशी बनतात। बघा किती श्रद्धा आहे आपल्या वाडवडिलांवरती आपली हो की नाही? मग अशी ज्यांच्यावर आपली श्रद्धा आहे, ज्यांच्यामुळे आपली जीवन सरिता पुढे चालू आहे, अशा आपल्या पितरांचं गेलेल्या मंडळींचं स्मरण करणं, त्यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करणं, भक्ती व्यक्त करणं, आदर व्यक्त करणं हे आपलं कामच आहे, आपलं कर्तव्यच आहे हो की नाही? म्हणून मग गेलेल्या नातलगांची आठवण करून त्यांना स्मरून त्यांना त्यांच्या आवडीचे पदार्थ बनवून नैवेद्य दाखवायचा, असा हा असतो पितृपक्ष। हा 15 दिवसांचा कालावधी असतो। त्या दिवशी छान छान पदार्थ बनवायचे, वडे भजे पुऱ्या सगळं असतं, आणि मग कावळ्याला घास द्यायचा, आणि मग खातो कोण? शेवटी आपणच ताव मारतो की त्याच्यावर? अहो देव कुठे खातो, देव कधी मागतो का? देव तो सगळं देतो आपल्याला हो की नाही? तर आपण ह्या निमित्ताने त्यांची आठवण करतो, त्यांची फोटो बाहेर काढतो, ते स्वच्छ करतो, त्यांची पूजा करतो, त्यांना माळा घालतो, म्हणजे एक प्रकारे आपण त्यांना आदरांजली वाहतो। आपल्याला काहीतरी निमित्ताने त्या त्या तिथीला, ज्या तिथीला ती व्यक्ती गेलेली असेल त्या तिथीला लक्षात ठेवून त्या तिथीला त्यांचं स्मरण करून त्यांच्याविषयी प्रेम व्यक्त करायचं, म्हणजे पितृपक्षामध्ये आपल्या पूर्वजांना, आपल्या पितरांना आठवण्याचा प्रयत्न करायचा, त्यांना नमन करायचं। आणि म्हणून हा पक्ष म्हणजे पंधरवाडा, म्हणजे पितृपक्ष। भाद्रपद वद्य प्रतिपदा अमावस्या असा 15 दिवसांचा हा काळ असतो। त्या त्या तिथीनुसार घरोघर सर्वजण आपल्या पितरांना सगळ्या प्रकारचे पदार्थ करून त्याचा नैवेद्य देतात, याला श्राद्ध पक्ष असेही म्हणतात। भाद्रपद महिन्यातल्या या कृष्ण पक्षाला पितृपक्ष म्हणून नावाजलेला आहे। दिवंगत पितरांच्या आत्म्याच्या शांतीसाठी श्राद्ध तर्पण विधी करायचा असतो। गाय, कुत्रा, कावळा यांना विविध पदार्थ खालू घालायची पद्धत आहे, अशी श्रद्धा आहे. आता बघा, आपल्या काही श्रद्धा आहेत, काही अंधश्रद्धा आहेत, काही इलाज नाही त्याला, हो की नाही. मग हे पदार्थ त्यांच्यापर्यंत पोचतात अशी आपली श्रद्धा आहे. बघा, आपण अग्नीतही घास टाकतो, कावळ्यालाही घास देतो, गायीलाही घास देतो, कुत्र्यालाही घास देतो, आणि असं असा समज आहे आपला की ह्या प्राण्यांना आणि अग्नीला हे अर्पण केल्यानंतर ते आपल्या पितरांपर्यंत पोचत अशी आपली श्रद्धा आहे. थोडक्यात काय, स्वतःच्या कुटुंबाच्या प्रतिष्ठेचा विविध मार्गाने आदर आणि सन्मान करण्याचा हा विधी आहे असं म्हणायला हरकत नाही, हो की नाही. तिथी माहित नसेल, समजा एखाद्या व्यक्तीची तिथी चुकून लक्षात राहत नाही, मग काय करतात, ज्यांना तिथी माहीत नाही ते अमावस्येला म्हणजे शेवटच्या दिवशी, त्या दिवशी सर्व पितृ अमावस्याला ज्यांना तिथी लक्षात नाही माहीत नाही ते त्या दिवशी घासतात, हो की नाही. आता हा जो पंधरवाडा आहे ना मुलांना, या पंधरवाड्यामध्ये काय करावं आणि काय करू नये अशा बऱ्याच गोष्टी सांगितलेल्या आहेत. आता ते चांगलेच असतात. काय काय सांगितलंय, मांसाहार करू नये, मदिरापान करू नये, घर जमीन वाहन खरेदी करू नये, कोणती खरेदी करू नये, पिंडदान करावे, ब्राह्मणाला भोजन घालावं, दक्षिणा द्यावी, सात्विक भोजन बनवावं, पूर्वजांचा मोठ्यांचा सन्मान करावा, गुरुजनांची पूजा करावी, छतावर कावळ्याच्या मनासाठी अन्न पाणी ठेवावे, म्हणजे काय होतं मग, पितर वर्षभर तृप्त राहतात असं म्हणतात. असं म्हणतात, अजून काय म्हणतात माहितीये, या काळात यमलहरींचे आधिक्य हो, या पंधरवाड्यात यमलहरींचं आधिक्य जास्त असतं असं म्हणतात. आणि त्यामुळे काय होतं मग, पितरांना पृथ्वीच्या वातावरणात प्रवेश करणं सोपं जातं अशी श्रद्धा आहे. विधी करणं सोयीस्कर असतं असं म्हणतात. आणि एक प्रकार काय, हे व्रतच आहे, हे व्रतच आहे, हो, श्रद्धेने करण्याचं हे व्रत आहे की मग आपल्या या पितरांच्या गेलेल्या व्यक्तींच्या ज्या काही अपूर्ण राहिलेल्या असतील तर त्या पूर्ण करायच्या, म्हणजे त्यांना तृप्ती मिळते आणि गतीही मिळते. या दिवसामध्ये दत्ताचा जप करावा असं म्हणतात. त्यामुळे काय होतं, पूर्वजांना गती मिळते असं म्हणतात. तर थोडक्यात, प्रियजनांना प्रिय पदार्थ बनवून केळीच्या पानावर नैवेद्य दाखवायचा आणि मग अशा प्रकारे ते सगळे छान छान पदार्थ खाऊन तृप्त होऊन आपले पूर्व निघून जातात आणि आपल्याला आशीर्वचने देतात. त्या दिवशी आपण पित्तर म्हणून एखाद्या व्यक्तीला बोलवतो किंवा ब्राह्मणाला बोलवतो, मग त्या पित्तराला व्यवस्थित जेवण देतो, आपण त्याला कपडे आणि दक्षिणाही देतो आणि आपल्या घरात सुख शांती नांदावी यासाठी प्रार्थना करतो. कळलं का मग, पितृपक्ष म्हणजे काय, हो, नुसतं आई काहीतरी करते, स्वयंपाक करते ना, मी मटकावतो, एवढंच माहीत पाहिजे का? नाही. ज्या श्रद्धा आहेत, ज्या परंपरा आहेत, खूप चांगल्या परंपरा आहेत आपल्याकडे, आपली जीवनसरिता ज्यांच्यामुळे चालते पुढे पुढे जाते, अशा आपल्या पितरांविषयी आपण लक्षपूर्वक त्यांची जाणीवपूर्वक माहिती करून घेतली पाहिजे, हो की नाही, आणि त्यांच्यावरती प्रेम केलं पाहिजे, त्यांची आठवण केली पाहिजे, हो की नाही. म्हणून मग त्यांच्या आठवणीसाठी, त्यांच्या श्रद्धेसाठी, त्यांच्या प्रेमापोटी आपण मग पितृपक्ष साजरा करतो, हो, लक्षात ठेवा, कळलं. आता मला माहिती तुम्हाला गोष्टी खूप आवडतात, आवडतात ना. आता काही गोष्टी ज्या आवश्यक आहेत त्या माहीत करून घ्याव्या असं मला वाटतं, म्हणून तुम्हाला मी त्या सांगते, हो की नाही. आता पितृपक्षाशी तुमच्या बोललेच ना मी, हो, आणि ते ऐकणं तुम्हाला माहित असणं मला खूप गरजेचं वाटतं, बरोबर आहे की नाही. ज्या गोष्टी आपल्याला माहित नाही त्या माहीत करूनच घ्यायला पाहिजेत. गोष्टी तर काय, मी नेहमी सांगते तुम्हाला, मग ऐकायच्या गोष्टी. चला चला, आपण आता दोन तीन छोट्या छोट्या गोष्टी ऐकू, खूप आवडतील तुम्हाला. बघा हा, पहिली गोष्ट आहे स्त्री महात्म्याविषयी. आपल्या आजूबाजूला आपल्या आया बहिणी पुष्कळ स्त्रिया वावरतात, ओळखीच्या अनोळखी अशा. तर लोकमान्य टिळकांची गोष्ट आहे. बघा, मोठी माणसं खरोखर मनाने किती मोठी असतात, तुम्हाला या गोष्टीवर छोटीशी गोष्ट आहे का बरं. ही गोष्ट लोकमान्य टिळकांची आहे. यातून टिळकांचे वाक्चातुर्य, हो, टिळक फार हुशार होते. त्याशिवाय काही अशा एवढा मोठा देशाचा लढा चालवला त्यांनी. आणि प्रसंगावधानी, हो, योग्य प्रसंगी योग्य उत्तर देणाऱ्या माणसाला प्रसंगावधानी म्हणतात. हो, त्या त्या वेळी ते उत्तर समय सूचक उत्तर प्रत्येकाला सुचेलच असं कधी नसतं. काही ना सुचतं, काही ना नाही सुचत. टिळक मात्र फार प्रसंगावधाने हजर जबाबी होते. त्यांचा मित्र होता पटवर्धन नावाचा, त्यांच्याकडे गेले होते. तो दिवस होता हरतालिकेचा. आता बघा, मागच्या दोन एपिसोडच्या पूर्वी तुम्हाला मी हरतालिकेची माहिती दिली होती की नाही. त्यामुळे घरातल्या सगळ्या बायकांचा उपवास होता. गौरीच व्रत आहे ते, कडक उपवास करतात बायका त्या दिवशी. एक छोटा मुलगा आपल्या आत्याला म्हणाला, असं उपवास का करतेस ग आत्या? आत्या म्हणाली, चांगला पती जन्मोजन्मी मिळावा म्हणून स्त्रिया हरतालिकेचा उपवास करत. बघा नीट ऐका, चांगला पती जन्मोजन्मी मिळावा म्हणून स्त्रिया हरतालिकेचा उपवास करतात. तेव्हा तो छोटा मुलगा म्हणाला, त्या मी पण आज उपवास करतो. आत्याला असं आलं, मी पण आज उपवास करतो म्हणे, मग काय होईल? म्हणजे मला मोठेपणे चांगली बायको मिळेल. लोकमान्य टिळकांनी ते ऐकलं, टिळकांनी ते ऐकलं आणि त्यांना त्या मुलाच्या बोलण्याचं खूप कौतुक वाटलं. त्याला ते विनोदाने म्हणाले, अरे बाळा, चांगला नवरा मिळावा म्हणून व्रत करावे लागते, ऐकावर नी, कारण सर्वच पुरुष चांगले नसतात, पण चांगली बायको मिळावे म्हणून व्रत करावे लागत नाही, कारण बायका नेहमी चांगल्याच असतात. वा वा वा वा वा वा, बघा मला तर टाळ्या वाजवा असे वाटतात, तुम्ही पण वाजवा ना. बघा काय म्हटलं, कारण बायका नेहमी चांगल्याच असतात, चांगली बायको मिळावे म्हणून व्रत करावे लागत नाही. पुढे टिळक म्हणाले, म्हणूनच म्हणतात ना, कदाचित पुत्र जन्माला येऊ शकतो, वाईट मुलगा जन्माला येऊ शकतो, पण तू माता वाईट मुलगी कधीच असू शकत नाही. एवढे महान विचार आहे तो टिळकांचे. बघा सगळ्या स्त्रियांच्या, जगातल्या तमाम स्त्रियांचा केवढा सन्मान केला टिळकांनी. फार ऐकण्यासारखी गोष्ट आहे, चांगला नवरा मिळावा म्हणून व्रत करावे लागते, पण चांगली बायको मिळावी म्हणून व्रत करावे लागत नाही, कारण नेहमी बायका नेहमी चांगल्याच असतात. बापरे काय महान वाक्य! आणि असं हे महान वाक्य या महान पुरुषाच्या तोंडून बाहेर पडलं यात काही आश्चर्य वाटण्याचं कारण नाही, कारण महान लोक विचारांनी सुद्धा थोरच असतात, महानच असतात. परी काय कळलं का तुम्हाला? पुरुषाची जीवनसाथी असणारी स्त्री ही प्रत्यक्ष परमेश्वराची मूर्ती आहे. हो, असं म्हणतात की देवाला घरोघरी जाणं शक्य नव्हतं, म्हणून देवाने स्त्री निर्माण केली आणि आईच्या रूपाने, बहिणीच्या रूपाने तिला घरोघर पाठवली. बघा, म्हणजे देवाच्या ऐवजी देवाने आपली प्रतिकृतीच जणू लोकांची सेवा करायला सद्गुणांची अशी पुतळी घरोघर पाठवली, म्हणून सद्गुणी स्त्री ही जगातली सगळ्यात मोठी मौल्यवान गोष्ट आहे. ओ, आपल्या घरातल्या आया, बहिणी, आत्या, काक्या, माम्या सगळ्या स्त्रिया कशा आहेत? सद्गुणी आहेत. तर बघा, थोडेफार दोष प्रत्येकातच असतात, पण आपण काय बघायचे? सद्गुण बघाय. तरगुण संपन्न असं कधीही कोणीही नसतो, पण टिळकांसारखं असं मोठं मन मात्र फार दुर्मिळ आहे. असा सन्मान करणारे फक्त टिळकच असू शकतात असं मला वाटत. मग राणी, मजा आली का ऐकायला? सुमेध, बघा टिळक किती महान होते, किती महान बोलून गेले ते. आता आणखी एक गोष्ट मी सांगते तुम्हाला, बघा तुम्हाला मजा येईल. बुमरँग तिचं नाव आहे. बुमरँग म्हणजे आपण केलेली गोष्ट आपल्यावरच उलटून येणे, याला बुमरँग म्हणतात. एका कोर्टामध्ये एक न्यायाधीश होते. बघावर काय का, नीट लक्ष द्या. फार चांगले धार्मिक वृत्तीचे होते. ते दरवर्षी पंढरीच्या वारीला पण जायचे. त्यांच्या कोर्टात एकदा पोलिसांनी एका चोराला आणलं. तर चोरे फार हुशार असतात, न्यायाधीश हुशार असतोच, असायलाच पाहिजे ना, पण चोरे काही कमी नसतात, फार हुशार असतात. तो चोर रंगे हात पकडला, चोरी करताना पोलिसांनी त्याला पकडून घेतला. त्याने आपला गुन्हा मुकाट्याने कबूल केला, नाही तर मी चोरी केलीच नाही असं म्हणतात चोर. मग त्याला समोर बघितलं आणि पकडला गेला. त्याने मुकाट्याने गुन्हा कबूल केला. आता प्रथेप्रमाणे काय द्यायची? त्याला शिक्षा द्यायची, हो की नाही? न्यायाधीश म्हणाले, तू गुन्हा कबूल केलेलाच आहेस, तरी सुद्धा शिक्षा सुनावण्याच्या आधी तुला अजून काही सांगायचं असेल तर सांग, कोर्ट संधी देत. तुझं काय म्हणणं आहे शेवटी सांग बरं. कोर्ट ते ऐकायला तयार आहे. तो चोर गंभीरपणे म्हणाला, फार हुशार आहे तो, पोचलेला आहे. जस साहेब, मी आतापर्यंत अनेक न्यायाधीशांसमोर उभा राहिलोय, त्यांनी मला शिक्षाही केल्या, पण आज मला खूप आनंद झालाय. मी असं ऐकलंय की आपली भगवंतावर खूप निष्ठा आहे. कोणाची? न्यायाधीशांची. आता सगळ्यांची असते, त्यांची पण आहे. तेव्हा मला आपल्याला एवढेच सांगायचं आहे की बघा, काय म्हणतोय, तुम्ही म्हणे भगवत भक्त आहात, तुमची देवावर खूप श्रद्धा आहे, चोर न्यायाधीशांना म्हणतोय. तेव्हा न्यायाधीश महाराज, मला एवढंच सांगायचं म्हणे की चोरी मी माझ्या इच्छेने केली नाही. बापरे, चोरी मी माझ्या इच्छेने केली नाही, मला पांडुरंगाने, देवाने जशी प्रेरणा दिली तसा मी वागलो. बघाव किती हुशार आहे बघाव, त्याच्या इच्छेनेच माझ्या हातून चोरी झाली, म्हणजे मी दोषी नाही, देवाने मला सांगितलं म्हणून चोरी केली. देवाने काय सांगितलं, अरे चोरी करा असं सांगितलं, बघा किती लबाड आहे हो, मला दोषी धरू नये. सगळ्या लोकांना खूप आश्चर्य वाटलं कोर्टामध्ये, बापरे फारच हुशार दिसता. तर न्यायाधीश काय, त्याचं बारसं शिवलेली होती की तेही पक्के होते, असं आहे का बच्चा, म्हणजे मला पसू बघतो काय, मी देवाचा भक्त म्हणून काय तुला सोडून देईल काय. काय निकाल दिला बघा त्यांनी, त्यांनी निकाल दिला, चोराचे म्हणणे मला पूर्णपणे मान्य आहे, हो हो हो मी भगवत भक्त आहे आणि तू म्हणतोय की मी चोरी केली नाही, देवाने सांगितलं त्याच्या इच्छेने मी चोरी केली, ठीक आहे ठीक आहे तुझं म्हणणं मला मान्य आहे. पण बघा न्यायाधीश किती हुशार आहे, पण ज्या पांडुरंगाने त्याला चोरी करायची बुद्धी दिली, ऐका बरं, ज्या पांडुरंगाने त्याला चोरी करायची बुद्धी दिली तोच पांडुरंग मला त्याला शिक्षा देण्याची प्रेरणा देत आहे. फसला बघा, अरे तुला जसं देवाने चोरी करायची बुद्धी दिली तसंच मला पांडुरंगाने शिक्षा द्यायची बुद्धी दिली आहे, त्यामुळे ज्याप्रमाणे चोरी ईश्वराच्या इच्छेने घडली तसंच त्याबद्दलची शिक्षा सुद्धा त्यांच्याच इच्छेने दिली जात आहे, देवाच्या इच्छेने दिली जात आहे. तुला एक वर्ष सक्त मजुरीची शिक्षा मी ठोठावत आहे. बघा किती लबाड होता तो चोर, पण न्यायाधीश खूप हुशार होते, त्याने बरोबर त्याला अडकवलं. तात्पर्य काय कळलं का तुम्हाला, परमेश्वर देव कधीही कुणालाही वाईट काम करायला सांगतो का, नाही. परमेश्वर कधीही कुणालाही वाईट काम करायला सांगत नसतो. ढोंगेने लबाड लोक मात्र देवाच्या नावावर अनेक गैरकामे करतात, जसं चोर म्हणतोय की मी देवाच्या आज्ञेने चोरी केली, एक तर चोरी केली वरून आणखी लबाडी करून न्यायाधीशांना फसवू पाहतो. पण न्यायाधीश हुशार होते, त्याने बरोबर त्याला अडकवलं आणि त्याला व्हायची ती शिक्षा झाली. मग आवडल्या दोन्ही गोष्टी, आवडल्या ना? आता पुढच्या डावारी आणखी गोष्टी सांगणार आहे तुम्हाला. मग लक्षात ठेवल्या की नाही तुम्ही, काय देवाच्या नावावर काही खोटं नाटक खपवायचं नसतं, कारण देव कधीही कुणालाही वाईट करायला शिकवत नसतो. देव छान छान गोष्टी देतच असतो, छान छान गोष्टी सांगत असतो, आपण सगळं चांगलं चांगलंच करायचं असतं, चांगलंच वागायचं असतं. बाय बेटांनो, गुड डे.

0: राम राम मंडळी, मी डॉक्टर राजेश नामदेव आहे, म्हणजे तुमचा लाडका बाळू बाळू ऑन एअर मध्ये तुमचं खूप खूप स्वागत. मंडळी, आयुष्यभर जेवून जगायचं का औषधं खाऊन जगायचं? आपण आहे ना जेवणाला एंटरटेनमेंट समजायला लागलोय. गेलो, भूक लागली नाही, अरे चांगला पिक्चर पाहायला लागलाय, चला पैसे खिशात पहा, अरे अच्छा खाना दिख रहा है, कोई बोला इधर अच्छा मिलता है, पैसे खा लो. म्हणजे असं पूर्वी म्हणायचे की दोन तास खा, तीन तास लावा, भूक लागली तरच खा, तसा काही आयुष्याचा संबंध राहिला नाही. आणि त्याच्यामुळे औषधांना श्रीमंत करण्याच्या नादात आपण अन्नाशी वैर करून बसलो आणि त्या अतिरेकी अन्नामुळे आपल्याला आजार व्हायला लागले. पण तेच अन्न आपल्यावर कृपा करून आपल्याला चांगलं सुद्धा करू शकतो याच्यासाठी बोलण्यासाठी आज आपल्या बरोबर आहे न्यूट्रिशनिस्ट डायटिशियन रिष्टी मेहता. रिष्टी, राम राम.
1: राम राम सर, नमस्कार. सगळ्या मंडळींना माझा नमस्कार.
0: रिष्टी, सबसे पहले ठंड शुरू हो रही है
1: जी,
0: बारिश हो गई है
1: जी,
0: तो अभी डाइट में क्या चेंजेस होने चाहिए?
1: ओके, जैसे ऋतु बदल होती है तो आपकी बॉडी को भी उसको यूज टू होने के लिए आपको थोड़ा बॉडी में चेंजेस और डाइट में चेंजेस करना बहुत जरूरी है. जैसे हमने बारिश के सीजन में थोड़ा हल्का फुल्का खाना खाया, हरे पत्ते वाली सब्जियां कम खाई होगी, अभी गणपति हुए हैं तो हमने मोदक खाए हैं.

निरूपणकार पद्माकर देशपांडे, भाग 68वा, दशक 5वे, समास 7वा। जय जय रघुवीर समर्थ। समर्थ रामदास स्वामी बद्धाची लक्षणे सांगत आहेत। खूप कल्पना, खूप कामना, खूप पत्र, खूप तृष्णा, खूप वासना, खूप ममता, खूप भावना, याचं नाव बद्ध। खूप संतापी, खूप दुःखी, खूप मूर्ख, नातलगांचा खूप हव्यास असणारा, खूप प्रापंचिक, खूप उपाधी करणारा, त्याचं नाव बद्ध। खूप वाचा, खूप पाखंडी, खूप दुर्जन, खूप थोतांडी, खूप रानटी, खूप खोडसाळ, याचं नाव बद्ध। खूप नास्तिक, खूप भ्रांती बाळगणारा, खूप पसारा बाळगणारा, खूप आळशी, याचं नाव बद्ध। खूप कंजूष, खूप दांडगा, खूप मत्सरी, खूप मस्तीखोर, खूप शास्त्रविरुद्ध वर्तन करणारा, याचं नाव बद्ध। परमार्थाविषयी अज्ञान, प्रपंचाचे उदंड ज्ञान, स्वतःचे समाधान जाणत नाही, याचे नाव बद्ध। परमार्थाचा अनादर, प्रपंचाचा अत्यादर, संसाराच्या भाराने त्रस्त, याचे नाव बद्ध। सत्संगाची गोडी नाही, संतांची निंदा करण्याची आवड, देहबुद्धीची घातली बेडी, याचं नाव बद्ध। हाती पैशाची जपमाळ, सदैव बायकोचे ध्यान करतो, सत्संगाचा दुष्काळ, त्याचे नाव बद्ध। डोळ्यांनी पैसा, बाया पाहाव्या, कानांनी पैसे, स्त्रीचे वर्णन ऐकावे, चिंतन स्त्रिया आणि पैशाचे करावे, याचं नाव बद्ध। काया वाचा आणि मन, चित्त वित्त, जीव धन प्राण, दारेचे करी भजन, त्याचे नाव बद्ध। इंद्रिय शांत करून क्षणभर देखील राहत नाही, पैसा आणि स्त्रीसाठी सर्व लावतो, याचं नाव बद्ध। पैसा आणि स्त्री हेच तीर्थ, पैसे आणि स्त्री हाच परमार्थ, पैसे आणि स्त्री हाच स्वार्थ, असे म्हणतो तो बद्ध। व्यर्थ काळ गमावतो, सर्व काळ संसाराची चिंता करतो, कथा कीर्तन करत नाही, त्याचं नाव बद्ध। नाना चिंता, नाना उद्वेग, नाना दुःखांचे संसर्ग करतो, परमार्थाचा त्याग करतो, त्याचं नाव बद्ध। तीर्थयात्रा, दान पुण्य, भक्ती, कथानिरूपण, मंत्र, पूजा, जप, ध्यान, सर्व काही द्रव्य आणि स्त्रीसाठी करतो। जागृती, स्वप्न आणि रात्रंदिवस त्याला विषयांचा ध्यास लागलेला असतो, तो क्षणाचीही उसंत घेत नाही, त्याचं नाव बद्ध। अशीही बद्धाची लक्षणे असून मुमुक्षुची लक्षणे पुढल्या समासात सांगतो। इति श्रीदासबोधे गुरुशिष्य संवादे बद्धलक्षणनाम समास सप्तम समाप्त। जय जय रघुवीर समर्थ। दशक 5वा, समास 8वा, मुमुक्षुची लक्षणे। जय जय रघुवीर समर्थ। संसाराच्या गर्वामुळे नानाहीन कुलक्षणे निर्माण होतात, त्याचे अवलोकन केले असता दोषच लागतात। असा प्राणी जो संसारामध्ये बद्ध झालेला आहे, त्याला अखेरीस खेद प्राप्त होतो। संसारातील दुःखामुळे दुखावला जातो, त्रिविध तापांनी पोळला जातो, अंतर्यामी पस्तावतो, प्रपंचाविषयी उदास झाला, त्याने विषयाविषयी त्रास घेतला। आता हा संसाराचा हव्यास कमी व्हावा, सगळा प्रपंच निष्फळ आहे, येथील श्रम वाया जाणारे आहेत, आता काही काळ आपले सार्थक करू, अशा प्रकारची त्याची बुद्धी विचार करायला लागते, त्याला तशी तळमळ लागते। तो म्हणतो, माझं वय, सगळा वेळ वाया घालवला, पूर्वी अनेक दोष निर्माण झाले, ते सगळे त्याला आठवतात, त्याच्या मनात ते उभे राहतात, यमयातना आठवतात, मनाला भीती वाटते, आपल्या पापाची गणना करता येणार नाही असं त्याला वाटतं। आपण पुण्याचा विचार केला नाही, पापाचे डोंगर उभे राहिले, आता हा दुष्ट संसार कसा करायचा? आपले दोष झाकून ठेवले, दुसऱ्या चांगल्या लोकांना गुणदोष लावले, देव साधू सज्जन यांची व्यर्थ निंदा केली, निंदेसारखा दोष नाही, पण ते माझ्याकडून घडलं, माझे हे अवगुण आकाशात बुडून जावोत, मुमुक्षुची लक्षणे समर्थ रामदास स्वामी सांगत आहेत। पुढील कथेत ते ऐकूया। जय जय रघुवीर समर्थ।

0: नमस्कार, मी दत्ता सरदेशमुख नाशिकहून बोलतोय. आजच्या आपल्या कार्यक्रमात ऐकूया,
1: श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. नाम हे रूपापेक्षा व्यापक आहे. समजा मी तुम्हाला प्रश्न विचारला की आनंद म्हणजे काय, तर एखाद्या आनंदी मुलाकडे बोट दाखवून तुम्ही म्हणाल की हे पहा, इथं आनंद आहे. इतकंच नव्हे तर याप्रमाणे आनंदानं खेळणारी मांजराची पिलं, उड्या मारणारी लहान वासरं, हसणारे स्त्री पुरुष, फुलांनी बहरलेल्या लता यांच्याकडे बोट दाखवून इथं आनंद आहे असं तुम्ही सांगाल. पण हे काही माझ्या प्रश्नाचं उत्तर नव्हे. आनंदी वस्तू कोणत्या आहेत असा माझा प्रश्न नसून, आनंद मला दाखवा असं मी विचारलं होतं. आनंदी वस्तूमध्ये आनंद राहतो म्हणून वस्तू ही काही आनंद नव्हे. लहान मूल हेच जर आनंद असेल तर मोठे स्त्री पुरुष आणि मांजरीची पिलं आनंदयुक्त असणार नाहीत. अर्थात आनंद हा एकच असला पाहिजे, कारण सर्व ठिकाणी आढळणाऱ्या आनंदाला एकच शब्द आपण वापरतो. आपण जो जो माणूस पाहतो तो तो निराळा असतो, तरी सर्वांना आपण माणसंच म्हणतो, कारण प्रत्येक माणसामध्ये मनुष्यपणा आहे. तो आपल्या इंद्रियांना दिसत नसला तरी मनानं ओळखता येतो आणि त्याचं अस्तित्व मनुष्य या शब्दानं सांगता येतं. मनुष्यपणा हा शब्द आहे, हे नाव आहे, म्हणून रूपाला अस्तित्व नामामुळंच आहे. प्रत्येक वस्तूचं बाह्य रूप तिच्या नामामुळं टिकतं. लक्षात घ्या, प्रत्येक वस्तूचं बाह्य रूप तिच्या नामामुळं टिकतं. आनंदी वस्तू अनेक असल्या तरी त्यांच्यामध्ये राहणारा आनंद एकच असतो. म्हणजे एकच नव्हे तर अनेक रूपं आली आणि गेली तरी नाम आपलं शिल्लक राहतं. आजपर्यंत या पृथ्वीच्या पाठीवर अगणित स्त्री पुरुष जन्माला आले, जगले, मृत्यू पावले, तरी मनुष्यपणा आहे तसाच आहे. हा नियम सर्वत्र लावला तर असं दिसेल की चांगल्या वस्तू आल्या आणि गेल्या, पण चांगलेपणा कायम आहे. सुंदर वस्तू आल्या आणि गेल्या, पण सौंदर्य कायम आहे. आनंदी वस्तू आल्या आणि गेल्या, पण आनंद कायम आहे. लाखो जीव आले आणि गेले, पण जीवन कायम आहे. रूपं अनेक असली तरी नाम एकच असतं. म्हणजे नाम हे अनेकांत एकत्वानं राहणारं असतं. याचा अर्थ असा की नाम हे रूपापेक्षा व्यापक असतं. रूप हे नामाहून निराळं राहू शकत नाही. नाम हे रूपाला व्यापून पुन्हा शिल्लक उरतं. नाम हे दृश्याच्या पलीकडं आणि सूक्ष्म असल्यामुळं त्याला उत्पत्ती आणि विनाश, वाढ आणि घट, देश काल, निमित्ताच्या मर्यादा इत्यादी कोणतेही विकार नाहीत. म्हणून नाम हे पूर्वी होतं, आज आहे आणि पुढेही तसंच राहील. नाम हे सत्स्वरूप आहे. नामातून अनेक रूपं उत्पन्न होतात आणि अखेर त्याच्यामध्येच ती लीन होतात. शुद्ध परमात्मस्वरूपाच्या अगदी अगदी जवळ कोणी असेल तर ते फक्त नामच आहे. म्हणून नाम घेतल्यावर भगवंत आपल्या जवळ असल्यासारखाच आहे. माझं बोलणं प्रत्येकाला कळतं. ज्याची जेवढी तयारी असेल तेवढं त्याला कळतं, पण वाया कुठंच जात नाही. जानकी जीवन स्मरण जय जय राम.
0: श्रोते हो, हा होता आपला आजचा कार्यक्रम. पुन्हा भेटूयात.

0: नमस्कार श्रोते हो, मी अरुण सूर्यवंशी।
1: जीवन मूल्यांचं अक्षय पात्र या मालिकेत आपण ऐकणार आहोत प्राध्यापक प्रवीण दवणे लिखित घडणाऱ्या मुलांसाठी या पुस्तकाचे अभिवाचन। घडणाऱ्या मुलांसाठी भाग 10। आजच्या लेखाचं नाव आहे मैदाने बोलवत आहेत। पूर्वी शाळा म्हटली की नुसते वर्ग, फळा, बेंचेस नसत, तर एक छानसं विस्तीर्ण मैदानही असे आणि त्या मैदानावर मुलं खेळताना दिसत असत। आज शहरात तरी शाळा संपली की लगेच फुटपाथच सुरू होतो। जवळच बकाल वस्त्या, सिनेमांचे पोस्टर्स। मित्रांनो, खेळ हाही शिक्षणातलाच एक भाग आहे। खेळ हा सगळ्यांचा आवडता असतो हे मला माहिती आहे, पण केव्हाही आणि कुठेही कसाही खेळ नाही हा। अभ्यासानंतर मोकळ्या मैदानावर शुद्ध हवेत अंग लवचिक करणारा खेळ शरीर आणि मन दोन्हीही सुदृढ करतो। अभ्यास करण्यासाठीही विविध खेळ तुम्हाला एक नवी ऊर्जा देतात, स्फूर्ती देतात। खेळाची आवड नाही असा बालमित्र शोधूनही सापडणार नाही। खेळात एक प्रकारची स्पर्धा असते, जिंकण्यातला आनंद असतो, तसा दुसरा जिंकला याचा आनंद मनात निर्माण व्हावा असा खिलाडूपणाही निर्माण होतो, तो फक्त आणि फक्त मैदानावरच। शरीर निरोगी तर मनही निरोगी, याच वयात शरीराला लवचिक तेजस्वी बनवणारे मित्र म्हणजेच आपले खेळ। पुढचं सगळं आयुष्य व्यवहारात धकाधकीच्या जीवनामध्ये लोकलची, बसची, वारेबाप गर्दी, हवेतलं विविध प्रकारचं प्रदूषण इत्यादी अनेक प्रकारच्या युद्धातून पुढे जावं लागतं। बरं का छोट्या दोस्तांनो, अशा वेळी बालपणीच व्यायाम केलेली सुबक निरोगी माणसं गतिमान जगात पाय रोवून उभी राहू शकतात। नाहीतर हे दुखतंय, ते दुखतंय अशा तक्रारी ऐन तारुण्यामध्ये शरीर करू लागलं तर पुढे व्यवहारी जगामध्ये तर कसे धरणार आपण। बरं नसलं की आपण जातो डॉक्टरकडे, डॉक्टरांना म्हणतो अंग दुखतंय, बरगड्या ठणकतायत, सांधे दुखतायत, शरीर निरोगी व्हायला मला टॉनिक द्या। डॉक्टर काय करतात, औषध, गोळ्या, टॉनिक यांची ही यादी लिहून देतात। काही दिवस बरे वाटते, पण त्याने न दिलेलं औषध आपण समजून घ्यायला मात्र अपुरे पडतो। कुठलं औषध ते? ते औषध म्हणजे व्यायाम। व्यायाम म्हटल्यावर असा वाकडा तिकडा चेहरा करायला नको ह। तुम्हाला अगदी कुस्ती गाजवणारे आखाड्यातले मल्ल व्हा असं मी सांगत नाही बरं का। थोडी योगासनं, नियमानं 5-25 सूर्यनमस्कार, बैठका, जोर असा थोडासा व्यायाम केलात तर असा कितीसा वेळ लागणार आहे? 20-25 मिनिटं लागतील, पण त्या व्यायामानं निर्माण झालेली ऊर्जा तुम्हाला दिवसभर शरीरावर चैतन्याचं, प्रसन्नतेचं कारंज थुई थुई नाचवीत ठेवील। भविष्यकाळी सुरक्षित राहण्याची पुंजी फक्त पैसा नाही मित्र हो, नुसता पैसा नाही तर आरोग्यसंपन्न सक्षम शरीर ही सुद्धा सुंदर भविष्यकाळाचीच पाऊलवाट आहे। खूप पैसा जवळ आहे, पण मोठेपणी हे खाऊ नका, ते खाऊ नका ह्या अटी आहेत। जिना चढताना धाप लागते, उतरताना ठोके चुकतात, भाकरी पचत नाही, श्रीखंड चालत नाही अशा तक्रारी आहेत शरीराच्या, तर त्या ढिगभर पैशाचा काय बरं उपयोग। उत्तम मार्गानं मिळालेल्या चांगल्या श्रीमंतीचाही सुंदर जगण्यासाठी उपयोग व्हायला हवा। लोकर, चाकर, बदाम पिस्ते खातायत आणि आपण मात्र बसलो आहोत काय खात, उकडलेल्या भाज्या। हे दृश्य आपल्या तरी जीवनात नको, आणि ते खरंच नको असेल तर आत्ताच सावध व्हायला हवं। आत्ताच योग्य व्यायामाने, खेळांनी आपले अवयव भक्कम, सक्षम आणि दीर्घकाळ उत्तमच अवस्थेत राहतील याची तरतूद करायला हवी। मैदाने बोलवत आहेत या लेखाचा उत्तरार्ध पुढील मंगळवारी दुपारी 2 वाजता आणि पुनःप्रक्षेपण रात्री 11 वाजता। जीवन मूल्यांचं अक्षय पात्र या मालिकेमध्ये सध्या आपण ऐकत आहोत घडणाऱ्या मुलांसाठी या प्राध्यापक प्रवीण दवणे लिखित पुस्तकाचे अभिवाचन।
0: तुम्हाला आजचा भाग कसा वाटला ते आम्हाला नक्की कळवा।

मी डॉक्टर विनीता परांजपे. नमस्कार मित्रमैत्रिणींनो, तुमचं माझं खरं तर आपलं सगळ्यांचंच एखादं श्रद्धेय असतं, नाही का? तिथं असते फक्त ओढ आस त्या आपल्या आराध्याविषयीची. मग शंका कुशंका अविश्वास याला मुळी थाराच नसतो, खरं ना? असतो फक्त विश्वास. मीरेनं विषाचा पेला ओठी लावला, द्रौपदीनं श्रीकृष्णाला आर्त साथ घातली, तो गाढ विश्वास. आणि म्हणूनच मीरेचा कृष्ण, द्रौपदीचा कृष्ण आणि राधेचाही कृष्ण, आणि ह्या सगळ्या कृष्णमय असले झालेल्या. इस्कॉनच्या परिवारातली माझी एक मैत्रीण मला नेहमी म्हणते, अगं मंदिरात जाते ना तिथं मला माझा कृष्ण भेटतो. मित्रमैत्रिणींनो, तिचं हे वाक्य ऐकलं की तिच्या श्रद्धेबद्दल मला शंका नसते, पण तरीही मनात अनेक प्रश्न मला सतावतात. खरंच मंदिरात असा कृष्ण भेटतो का, आणि फक्त तिथंच भेटतो का? नेमका कुणाला भेटतो, कशा स्वरूपात भेटतो? मित्रमैत्रिणींनो, खरं तर सगळ्यांच्याच बाबतीत त्यांचाही एक कृष्ण असतो. बघा, अवतीभोवती बघताना काय दिसतं? पण हा सगळ्यांचा असलेला कृष्ण तो स्वतःच मुळी नाना रूपी आणि नाना नात्यात गुंतलेला दिसतो. द्रौपदीचा तो भाऊ आहे, सुदाम्याचा बालमित्र आहे, अर्जुनाचा मार्गदर्शक आहे, तर जरासंधाचा आणि दुर्योधनाचा शत्रू. ह्या नाना रूपातला श्रीकृष्ण वेगळ्या वेगळ्या रूपात वेगवेगळ्या लोकांना वेगवेगळ्या नात्याने प्रगटताना दिसतो. आणि मग प्रश्न पडतो, कृष्ण एकच पण प्रत्येकासाठी तो वेगळा? मित्रमैत्रिणींनो, ह्या प्रश्नाचं उत्तर माझं मलाच मिळतं ते त्याचा विचार केल्यानंतर. कृष्णमय होणं म्हणजे काय हो? पुन्हा प्रश्न. राममय होणं, कृष्णमय होणं, किंबहुना आपलं आराध्य, आपलं ध्येय त्याच्याशी एकरूप होणं, एखाद्या गोष्टीचा ध्यास लागणं आणि पुढं ती गोष्ट प्राप्त झाल्यावर मिळणारा परमानंद म्हणजेच कृष्ण माहिती ना? हो, पण लक्षात कोण घेतं? एखादं ध्येय म्हणा किंवा एखादा विचार म्हणा, जेव्हा आपण मनाशी सतत घोकत असतो त्या विचारातच आपण गुरफटलेले असतो, आणि मग हळूहळू त्याच्याशी आपण एकरूप होतो. एकरूप होताना आपण आपल्याला स्वतःला विसरतो, काळ वेळेचं भान हरवतं, आणि फक्त ते ध्येय, तो विचार, तो आपला कृष्ण आपोआपच आपलं मनाने घेतलेलं असतं. म्हणजे बघा, हां, ही गोष्ट खरं तर कुणाला पटावी अशी, पण लक्षात कोण घेतं? श्रीकृष्ण किंवा कुठलाही देव भेटणं आणि त्या देवाचं दैवत्व आणि त्याच्याशी भक्ताने एकत्व साधणं म्हणजेच राममय होणं किंवा कृष्णमय होणं, हे तर खरंच. पण व्यक्ती तितक्या प्रकृती, माणसं तितक्या मनोवृत्ती. एखादा चित्रकार रंगकुंचल्यातून जेव्हा एखादी चित्रकृती तयार करत असतो, काढत असतो, तेव्हा त्यात कलेत, त्या ध्येयात, त्या विचारात तो त्याची तहान भूक विसरलेली असतो, काळ वेळेचं भानही त्याला नसतं. स्वरगंगेच्या काठावर एखाद्या संध्याकाळी
स्वांत सुखाय गाणारा गायक भूप राग अळवता अळवता दरबारी कानडा किंवा सोहनी रागात कसा शिरतो केव्हा शिरतो ते त्याचं तलाही कळत नाही, तोपर्यंत त्यावेळी उत्तर रात्र ढळलेली असते. पण ह्या गायकाचं म्हणा, चित्रकाराचं म्हणा किंवा कुठल्याही एखाद्या ध्येयाने भारावलेल्या त्यासाठी वाहून घेतलेल्या एखाद्या व्यक्तीचं कृष्णमय होणं म्हणजे हे त्या गोष्टीशी तद्रूप होणंच नव्हे का? हो, पण लक्षात कोण घेतं? खरं तर कृष्णमय होणं म्हणजे तुम्ही कुठे आहात, काय करता, काळ वेळ सगळं तिथं नगण्य असतं. तुमचं जे काम करता किंवा जी एक तुमची प्रेमाची प्रतिमा असते तिथं सगळी निष्ठा, सगळं आपलं कार्यक्षमता, आपले विचार, आपलं जगणं सगळं आपण त्यासाठी समर्पित करतो आणि त्याच्याशी एकरूप होतो, तिथंच आपण कृष्णमय होतो असं नाही वाटत? आणि मग अशा व्यक्तींना त्यांच्या त्यांच्या कामामध्ये, त्यांच्या त्यांच्या कलाशक्तीमध्ये एखाद्या सादरीकरणात जाणीवपूर्वक नाही पण आपोआपच त्या आपल्या कृष्णाशी, त्यांच्या त्यांच्या वेगळ्या अशा कृष्णाशी एकरूप होतात आणि कृष्णमय होतात. हो, पण लक्षात कोण घेतं? तात्या आमचे शेजारी. 20% फक्त दृष्टी, बाकी आनंद. तात्या कधी देवळात गेले नाही, पूजा अर्चा करताना दिसले नाही, पण देवाला आपल्या या दृष्टीदोषाबद्दल दोष न देता जमेल तसे आपल्या ह्या अडचणीतून स्वतः मार्ग काढत राहिले. आणि खरं तर तो मार्ग हाच त्यांचा कृष्णमय झाला आणि त्या मार्गात ते कृष्णमय झाले. मोडक्या वस्तू दुरुस्त करणं हे तात्यांचं वेड छंद म्हणा, आणि ते त्यात सदैव रमलेले असत, इतके की तेही काळ वेळ विसरून ते काम पूर्ण होईपर्यंत हाता वेगळं करत नसत. आता मला सांगा, गीता कधीही न वाचलेल्या ह्या माणसाला कृष्णमय झालंय असंच आपण म्हणतो ना, किंवा म्हणावं की नाही? श्रीकृष्णाच्या भगवद्गीतेतली कर्मयोग त्यांना माहीत नसला तरी ते एक जिवंत कर्मयोगी नक्कीच होते. पत्र लिहिताना ओळीवर ओळ, अक्षरावर अक्षर असं काहीतरी घडायचं आणि मग वाचणाऱ्यांना त्याचा उपद्रव व्हायचा. यावर या कर्मयोग्यांनी एक लेटर पॅड बनवलं. लेटर पॅडच्या दोन्ही बाजूला सारख्या अंतरावर भोकं पडली, त्यातून तारे जी हे घातली, वायर्स घातल्या आणि त्यातून स्वतःसाठी ओळी आखलेलं पत्र लिहिण्यासाठी आपल्यासाठी एक लेटर पॅड तयार केलं. आणि हे सगळं करत असताना त्यांना जे करायचं होतं, साध्य होतं, त्याच्याशी ते अगदी एकरूप झाले आणि अर्थातच हे काम पूर्ण झाल्यावर तात्या करताना कृष्णमय झाले होते आणि कार्यपूर्तीनंतर त्यांच्या चेहऱ्यावर परमानंद दिसत होता. मित्रमैत्रिणींनो, अशीच माझी आई. देवधर्म वगैरे तिला वर्ज्य नव्हता, पण तण तिथं लागलं तरी मनाला मात्र तिच्या मनातला कृष्ण खुणावायचा. आणि मग तिच्या त्या छंदामुळे, तिच्या त्या कृष्णप्रेमामुळे तिच्या साठी घरातली तांब्या पितळीच्या भांडी चकचकी झळझळीत करणं इथंच तिला तिचा कृष्ण भेटत होता. आणि ती एकदा भांडी ओळीने लावून ठेवली की ती इतक्या तृप्ततेने त्याच्याकडे बघायची की देवघरात व्यंकटेश स्तोत्र म्हणतानाही तिच्या चेहऱ्यावर दिसला नाही असा एकरूपतेचा, एकतानतेचा, तन्मयतेचा भाव तिच्या चेहऱ्यावर आणि डोळ्यातून त्या भांड्यांकडे एकटक
बघत असताना जाणवायचा आणि मला तिथंच तिची कृष्ण मयता ही मनोमन पटायची. खरंच मित्रमैत्रिणींनो, तुमचा माझा खरंच प्रत्येकाचा कृष्ण हा वेगळा आहे. कृष्ण म्हणून एक असला तरीसुद्धा प्रत्येकाच्या उपजत गुणांप्रमाणे, आवडीप्रमाणे, ओढीप्रमाणे प्रत्येकाचा कृष्ण हा वेगळा आहे. आणि त्या त्या कृष्णाशी ती व्यक्ती जेव्हा समरस होते त्यावेळेला ती कृष्णमय झालेली असते. खरं की नाही बघा. म्हणूनच प्रत्येकाचा कृष्ण आणि कृष्णमयता ही आपणच आपली शोधायची आहे. कारण प्रत्येकाचा कृष्ण वेगळा पण कृष्णमयता मात्र एकच. हा तो ज्याचा त्यांनी शोधायचा आणि त्याच्याशी एकरूप होऊन कृष्णमय व्हायचं आपल्या मनस्वी कृष्णाशी. मित्रमैत्रिणींनो, पण लक्षात कोण घेतं? खरं तर तुम्ही मात्र नक्की लक्षात घ्याल, खात्री आहे मला. आणि आपापला कृष्ण शोधून आणि सापडला असेल तर त्याच्याशी एकरूप होऊन कृष्णमयतेचा परमानंद अनुभवाल नक्कीच. पुन्हा भेटूया. Yes.

मालदीव या बेटावर. मंडळी, पहिल्या भागात सांगितल्याप्रमाणे मालदीव हा हिंदी महासागरात असलेला एक सुंदर द्वीप देश आहे. तो भारताच्या दक्षिण पश्चिमेला आणि श्रीलंकेच्या साधारण दक्षिणेला आहे. आता भारताचा नकाशा पाहिलात तर मालदीव हे बेट केरळ आणि लक्षद्वीपच्या खाली हिंदी महासागरात आपल्याला दिसून येते. मंडळी, आपल्याला माहीतच आहे की नेहमीप्रमाणे आपण प्रत्यक्ष भ्रमंतीला सुरुवात करण्यापूर्वी त्या देशाचा किंवा त्या स्थानाचा इतिहास जाणून घेतो. तर मालदीवचा इतिहास कसा आहे हे थोडक्यात आपण बघूया. मालदीवचे खरे नाव रिपब्लिक ऑफ मालदीव असे आहे आणि हा चिमुकला स्वतंत्र देश आहे. अर्थात हाही देश काही वर्ष गुलामीत होता, पण या देशाला 1965 स्वातंत्र्य मिळाले. आता हा देश कोणत्या देशांच्या आधिपत्याखाली होता तर ग्रेट ब्रिटन, नेदरलँड, पोर्तुगाल इत्यादी. त्यामुळे त्याच्या खुणा, म्हणजे जेव्हा एखादा देश गुलामीत असतो, अनेक वर्ष गुलामीखाली असतो, तेव्हा अर्थातच त्या त्या देशांच्या खुणा स्थापत्यशास्त्रात किंवा दगडी अवशेषात मागे राहिलेल्या आपल्याला पाहायला मिळतात. तर मी आपली इतिहासाची पाने चाळत असतो होते तेव्हा मालदीवचा इतिहास चक्क 2500 गेलेला दिसला. आता इथला विशिष्ट असा करडा रंगाचा पत्थर तो इतिहास आपल्याला सांगून जातो. हिंदू राष्ट्रांच्या खाणाखुणा इथे चक्क आढळतात. अर्थातच ज्याला माले म्हणतात ते शहरच माला या शब्दापासून बनलेले आहे. माला म्हणजे संस्कृत भाषेत माळा आणि इंग्रजीत गार्लंड्स. तर दिव्यांच्या माळा असा याचा अर्थ होतो, पण इथे दिवे म्हणजे काय तर बेट असा अर्थ अपेक्षित असतो. त्यानंतर बुद्ध म्हणजे अशोक राजाच्या काळात इथे बुद्ध राजे राहत होते. नंतर 15 मुस्लिम अरेबिक राजांनी इथे हल्ले केले आणि पूर्ण राष्ट्र मुस्लिम आधिपत्याखाली गेले. त्यानंतर कोण आलं तर युनायटेड किंगडम. इंग्रज लोक इथे अनेक वर्ष राज्य करायला आले. त्याच्यानंतर फ्रेंच लोकही काही वर्ष होती, पोर्तुगाल लोक होती, पण 1965 मात्र या देशाला लढून स्वातंत्र्य मिळाले. म्हणून मालदीवमध्ये अनेक भाषा आपल्याला ऐकायला मिळतात, परंतु इथली स्थानिक भाषा दिवेही ही आहे. स्थानिक लोक आपल्याला दिवेही भाषेत बोलताना आढळतात. नंतर हिंदी, अरेबिक आणि दक्षिण भारतीय, म्हणजे जी आपल्याला साऊथ इंडियन भाषा आहे, तमिळ सारख्या भाषांचा छाम या भाषेवर पडलेला आढळतो. बोलण्याची ढब कशी असते तर काहीशी मिडल ईस्ट म्हणजे दुबई, ओमानमधील भाषेसारखी ही भाषा ऐकायला वाटते. या व्यतिरिक्त रिसॉर्टमध्ये काम करणारे मला अनेक फ्रेंच, जर्मन, मँडरिन इत्यादी भाषा बोलताना आढळले. मँडरिन ही चायनीज भाषा आहे, चिनी भाषा आहे, जी सिंगापूरमध्ये बोलली जाते. तर असे जेव्हा आपण बाहेर पडतो तेव्हा अशा विविध भाषा कानावर पडल्या की त्याबद्दल उत्सुकता चाळवली जाते आणि मग अजून काही आपण माहिती काढायला लागतो. आणि मंडळी, जी मला काही माहिती मिळते ती तुमच्याबरोबर शेअर करायला मला नक्कीच आवडते. असो, तर इथे फिरताना सुरुवातीला मला जशी लोकं दिसली तिथे पण मला एक त्यांचे वैशिष्ट्य दिसले की इथली माणसं कमालची नम्र आणि अगत्यशील वाटली. त्यांचे रंगरूप कसे तर साधारण सावळी, कृष्णवर्णीय, म्हणजे श्रीलंकन किंवा दक्षिण भारतीय लोकांसारखी ही लोकं दिसतात. असे असले तरी आम्ही जेव्हा रिसॉर्टमध्ये गेलो तेव्हा आमचं स्वागत करणारी तरुणी गोरी पान आणि निळसळ डोळ्यांची होती आणि अत्यंत सुंदर होती. त्यामुळे साहजिकच माझी उत्सुकता पुन्हा चाळवली गेली आणि मी न राहून तिला विचारलेस की तिचा देश कुठला असावा आहे. तर तिने मला ती मोरोक्कोला राहते असं सांगितलं. आता मोरोक्को या स्थानाविषयी माझी उत्सुकता पुन्हा चाळवली गेली आणि असं करता करता बघा आपल्याला किती ज्ञान मिळत जाते. मग तिच्याकडे

कडूनही मला काही माहिती मिळाली, पण त्याबद्दल आपण नंतर बोलूया. आता मालदीवविषयी आपण मालदीवमध्ये भ्रमंती करत आहोत, तेव्हा आपण तिथे कसं पोचलो आम्ही ते पहिलं तुम्हाला सांगते आणि नंतर आपण अशी भ्रमंती चालू ठेवूया. तर आपण भारतातून गेला तर मालेला जायला 4-4.5 तास लागतात आणि अर्थातच विमानाने जाणं सर्वात सोयीस्कर आणि जलद मार्ग आहे. आता भारतातून अनेक फ्लाईट्स विमान उड्डाणं निघतात. कुठून निघतात तर मुंबई, दिल्ली, बेंगळुरू, कोची, चेन्नई आणि त्रिवेंद्रमहून. आणि मुख्य म्हणजे माले हा आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे, त्यामुळे तिथे अनेक ठिकाणाहून विमानांची ये जा चालू असते. मुंबईहून निघालात तर सुमारे 2 तास 45 मिनिटं लागतात आणि कोचीहून निघालात तर सुमारे 1 तास साधारण 1.5 तास असा लागतो. आता मालेला एकदा पोचलात की रिसॉर्टपर्यंत जाईपर्यंत तुम्हाला स्पीड बोटने जाता येते, कारण मध्ये पूर्ण समुद्र असतो. आणि एकदा तुम्ही त्या बेटावर रिझॉर्टमध्ये पोचलात की लक्षात येते की हे एक अत्यंत स्वतंत्र संस्थान आहे, अतिशय सुंदर असं संस्थान आहे. माले ही मालदीवची राजधानी आहे आणि अतिशय सर्वसाधारण शहरासारखीच आहे, पण वैशिष्ट्य असं की हे पूर्ण बेट हे स्वतंत्र आहे आणि सभोवताली निळाशार जो समुद्र दिसतो तो बघण्याची गंमत एक न्यारीच गंमत येते. त्यामुळेच इथे मालदीवला जावे असं मी आपल्याला पुन्हा सांगेन. आता इथे जेव्हा आम्ही पोचलो तेव्हा डिसेंबर महिना असल्याने नाताळचा उत्साह अतिशय भरभरून दिसत होता आणि मला असं वाटतं की लोकांकडे उत्साह असला की सगळं काही मॅनेज होते, मग कितीही महागाई वाढू दे, कितीही अडचणी येऊ देत. माझ्या भ्रमंतीत ही गोष्ट मला प्रकर्षाने जाणवते. तर आजच्या भागात आपण याच विचारावर थांबूया मंडळी, कारण आता निरोप घ्यायची वेळ आली आहे. यापुढील भाग ऐकण्यासाठी भेटूया याच वारी याच वेळी. नमस्कार.

0: आली दे गप्पा गोष्टी मज्जा मज्जा मनोरंजन गप्पा करता करता घेऊ माहिती ज्ञान आजी आली आजी आली आजी आली रे माहितीचा खजिना घेऊन आली रे
1: आजी कोणती गोष्ट सांगणार
0: आज तुम्हाला मी खूप छान छान गोष्टी सांगणार आहे छोट्या छोट्या पण आता हा पण काय बाबानो हा पण म्हणजे काय चालू आहे सध्या पितृ पक्ष चालू आहे ना तुम्हाला ना काही माहित नसत हो की नाही आपले पूर्वज आपले आजोबा आजी पंजोबा खापर पंजोबा हो काही माहित नसत मग आता तुम्हाला मी ह्या पितृ पक्षाविषयी थोडीशी माहिती करून देणार आहे हो आपल्या समाजात आपल्या आजूबाजूला आपल्या घरामध्ये आपल्या रूढी आपल्या परंपरा आपल्या श्रद्धा आपल्या अंधश्रद्धा या सगळ्यांची माहिती करून घेणं गरजेचं असतं हे ज्ञान माणसाला असलंच पाहिजे हो की नाही ज्या समाजात आपण राहतो त्यातल्या रूढी परंपरा आपल्या घरात आई काय करते आहे तुम्हाला माहित असं बघता आई काहीतरी करते दाराला कुंकू लावते छान छान स्वयंपाक करते वडे भजे करते आणि आपण खायचं आणि विसरून जायचं असं नाही हे सगळं आपण का करतो त्याच्या मागची कारण काय आहेत हे शोधायला नको आपण त्याची कारण आपण माहीत करून घेणं गरजेचं आहे मग ऐकायचं ना पितृपक्ष म्हणजे काय तुमच्यासारखी जेव्हा मी लहान होती ना माहिती आहे का तुम्हाला खेड्यामध्ये तर त्या दिवशी आई लवकर उठायची आंघोळ पांघोळ करायची मस्त आणि मग मला सांगायची चल पटकन आंघोळ कर आणि मग मला सांगायची बघ आपला उंबरठा ना खेड्यामध्ये उंबरठा असतो आता आपल्या फ्लॅटमध्ये शहरांमध्ये बंगल्यामध्ये कसले उंबरठे आता तर खेड्यामध्ये दाराला एक आडसर असतो त्याला म्हणतात उंबरठा तो उंबरठा ओलांडून आपण आत येत असतो मग त्या उंबरठ्याला त्या दिवशी स्वच्छ धुवायचं आणि मग त्याची पूजा करायची हळद कुंकू व्हायचं तांदूळ व्हायचं अक्षत व्हायचं त्याला आणि मग आई मला सांगायची तू बोल तुझ्या आजोबांना पंजोबांना पितरांना सांग की तुम्ही सगळ्यांनी आमच्या घरी आज जेवायला या अरे वा किती छान संकल्पना आहे आपल्या पंजोबा आजोबा जी माणसं आपल्याजवळ आता नाही जी गेलेली आहे ज्यांना आपण स्वर्गस्थ झालं असं म्हणतो त्या सगळ्यांची आठवण काढायची त्यांना आपण पितर म्हणतो एरवी आपण त्यांची आठवण काढणार कसे सांगा बरं हो की नाही मग आज जेवायला या म्हटल्यानंतर मग आई सगळं सागर संगीत स्वयंपाक करत असतात स्वयंपाक तुम्हाला सगळं माहिती आहे आपल्या पूर्वजांना जे जे पदार्थ आवडायचे ते सगळेच्या सगळे त्या दिवशी बनतात बघा किती श्रद्धा आहे आपल्या वाडवडिलांवरती आपली हो की नाही मग अशी ज्यांच्यावर आपली श्रद्धा आहे ज्यांच्यामुळे आपली जीवन सरिता पुढे चालू आहे अशा आपल्या पितरांचं गेलेल्या मंडळींचं स्मरण करणं त्यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करणं भक्ती व्यक्त करणं आदर व्यक्त करणं हे आपलं कामच आहे आपलं कर्तव्यच आहे हो की नाही म्हणून मग गेलेल्या नातलगांची आठवण करून त्यांना स्मरून त्यांना त्यांच्या आवडीचे पदार्थ बनवून नैवेद्य दाखवायचा असा हा असतो पितृपक्ष हा 15 दिवसांचा कालावधी असतो त्या दिवशी छान छान पदार्थ बनवायचे वडे भजे पुऱ्या सगळं असतं आणि मग कावळ्याला घास द्यायचा आणि मग खातो कोण शेवटी आपणच ताव मारतो की त्याच्यावर अहो देव कुठे खातो देव कधी मागतो का देव तो सगळं देतो आपल्याला हो की नाही तर आपण ह्या निमित्ताने त्यांची आठवण करतो त्यांची फोटो बाहेर काढतो ते स्वच्छ करतो त्यांची पूजा करतो त्यांना माळा घालतो म्हणजे एक प्रकारे आपण त्यांना आदरांजली वाहतो आपल्याला काहीतरी निमित्ताने त्या त्या तिथीला ज्या तिथीला ती व्यक्ती गेलेली असेल त्या तिथीला लक्षात ठेवून त्या अतिथीला त्यांचं स्मरण करून त्यांच्याविषयी प्रेम व्यक्त करायचं म्हणजे पितृपक्षामध्ये आपल्या पूर्वजांना आपल्या पितरांना आठवण्याचा प्रयत्न करायचा त्यांना नमन करायचं आणि म्हणून हा पक्ष म्हणजे पंधरवाडा म्हणजे पितृपक्ष भाद्रपद वद्य प्रतिपदा अमावस्या असा 15 दिवसांचा हा काळ असतो त्या त्या तिथीनुसार घरोघर सर्वजण आपल्या पितरांना सगळ्या प्रकारचे पदार्थ करून त्याचा नैवेद्य देतात याला श्राद्ध पक्ष असेही म्हणतात भाद्रपद महिन्यातल्या या कृष्ण पक्षाला पितृपक्ष म्हणून नावाजलेला आहे दिवंगत पितरांच्या आत्म्याच्या शांतीसाठी श्राद्ध तर्पण विधी करायचा असतो गाय कुत्रा कावळा यांना विविध पदार्थ खालू घालायची पद्धत आहे, अशी श्रद्धा आहे. आता बघा, आपल्या काही श्रद्धा आहेत, काही अंधश्रद्धा आहेत, काही इलाज नाही त्याला, हो की नाही. मग हे पदार्थ त्यांच्यापर्यंत पोचतात अशी आपली श्रद्धा आहे. बघा, आपण अग्नीतही घास टाकतो, कावळ्यालाही घास देतो, गाईलाही घास देतो, कुत्र्यालाही घास देतो, आणि असं असा समज आहे आपला की ह्या प्राण्यांना आणि अग्नीला हे अर्पण केल्यानंतर ते आपल्या पितरांपर्यंत पोचतं अशी आपली श्रद्धा आहे. थोडक्यात काय, स्वतःच्या कुटुंबाच्या प्रतिष्ठेचा विविध मार्गाने आदर आणि सन्मान करण्याचा हा विधी आहे असं म्हणायला हरकत नाही, हो की नाही. तिथी माहीत नसेल, समजा एखाद्या व्यक्तीची तिथी चुकून लक्षात राहत नाही, मग काय करतात, ज्यांना तिथी माहीत नाही ते अमावस्येला म्हणजे शेवटच्या दिवशी, त्या दिवशी सर्वपित्री अमावस्याला ज्यांना तिथी लक्षात नाही माहीत नाही ते त्या दिवशी घासतात, हो की नाही. आता हा जो पंधरवाडा आहे ना मुलांना, या पंधरवाड्यामध्ये काय करावं आणि काय करू नये अशा बऱ्याच गोष्टी सांगितलेल्या आहेत. आता ते चांगलेच असतात. काय काय सांगितलंय, मांसाहार करू नये, मदिरापान करू नये, घर जमीन वाहन खरेदी करू नये, कोणती खरेदी करू नये, पिंडदान करावे, ब्राह्मणाला भोजन घालावं, दक्षिणा द्यावी, सात्विक भोजन बनवावं, पूर्वजांचा मोठ्यांचा सन्मान करावा, गुरुजनांची पूजा करावी, छतावर कावळ्याच्या मनासाठी अन्न पाणी ठेवावे, म्हणजे काय होतं मग, पितर वर्षभर तृप्त राहतात असं म्हणतात. असं म्हणतात, अजून काय म्हणतात माहितीये, या काळात यमलहरींचे आधिक्य हो, या पंधरवाड्यात यमलहरींचं आधिक्य जास्त असतं असं म्हणतात. आणि त्यामुळे काय होतं मग, पितरांना पृथ्वीच्या वातावरणात प्रवेश करणं सोपं जातं अशी श्रद्धा आहे. विधी करणं सोयीस्कर असतं असं म्हणतात. आणि एक प्रकार काय, हे व्रतच आहे, हे व्रतच आहे, हो, श्रद्धेने करण्याचं हे व्रत आहे की मग आपल्या या पितरांच्या गेलेल्या व्यक्तींच्या ज्या काही अपूर्ण राहिलेल्या असतील तर त्या पूर्ण करायच्या, म्हणजे त्यांना तृप्ती मिळते आणि गतीही मिळते. या दिवसामध्ये दत्ताचा जप करावा असं म्हणतात, त्यामुळे काय होतं, पूर्वजांना गती मिळते असं म्हणतात. तर थोडक्यात, प्रियजनांना प्रिय पदार्थ बनवून केळीच्या पानावर नैवेद्य दाखवायचा आणि मग अशा प्रकारे ते सगळे छान छान पदार्थ खाऊन तृप्त होऊन आपले पूर्वज निघून जातात आणि आपल्याला आशीर्वचन देतात. त्या दिवशी आपण पित्तर म्हणून एखाद्या व्यक्तीला बोलवतो किंवा ब्राह्मणाला बोलवतो, मग त्या पित्तराला व्यवस्थित जेवण देतो आपण, त्याला कपडे आणि दक्षिणाही देतो आणि आपल्या घरात सुख शांती नांदावी यासाठी प्रार्थना करतो. कळलं का मग, पितृपक्ष म्हणजे काय, हो, नुसतं आई काहीतरी करते, स्वयंपाक करते ना, मी मटकावतो, एवढंच माहीत पाहिजे का, नाही. ज्या श्रद्धा आहेत, ज्या परंपरा आहेत, खूप चांगल्या परंपरा आपल्याकडे, आपली जीवनसरिता ज्यांच्यामुळे चालते पुढे पुढे जाते, अशा आपल्या पितरांविषयी आपण लक्षपूर्वक त्यांची जाणीवपूर्वक माहिती करून घेतली पाहिजे, हो की नाही, आणि त्यांच्यावरती प्रेम केलं पाहिजे, त्यांची आठवण केली पाहिजे, हो की नाही. म्हणून मग त्यांच्या आठवणीसाठी, त्यांच्या श्रद्धेसाठी, त्यांच्या प्रेमापोटी आपण मग पितृपक्ष साजरा करतो, हो, लक्षात ठेवा, कळलं. आता मला माहिती तुम्हाला गोष्टी खूप आवडतात, आवडतात ना. आता काही गोष्टी ज्या आवश्यक आहेत त्या माहीत करून घ्याव्या असं मला वाटतं, म्हणून तुम्हाला मी त्या सांगतो, हो की नाही. आता पितृपक्षाशी तुमच्याशी बोललेच ना मी, हो, आणि ते ऐकणं तुम्हाला माहित असणं मला खूप गरजेचं वाटतं, बरोबर आहे की नाही. ज्या गोष्टी आपल्याला माहित नाही त्या माहीत करूनच घ्यायला पाहिजेत. गोष्टी तर काय, मी नेहमी सांगते तुम्हाला, मग ऐकायच्या गोष्टी, चला चला आपण आता दोन तीन छोट्या छोट्या गोष्टी ऐकू, खूप आवडतील तुम्हाला. बघा, हा पहिली गोष्ट आहे स्त्री महात्म्याविषयी. आपल्या आजूबाजूला आपल्या आया बहिणी पुष्कळ स्त्रिया वावरतात, ओळखीच्या अनोळखी अशा. तर लोकमान्य टिळकांची गोष्ट आहे. बघा, मोठी माणसं खरोखर मनाने किती मोठी असतात, तुम्हाला या गोष्टीवर छोटीशी गोष्ट आहे का बरं. ही गोष्ट लोकमान्य टिळकांची आहे. यातून टिळकांचे वाक्चातुर्य, हो, टिळक फार हुशार होते, त्याशिवाय काही अशा एवढा मोठा देशाचा लढा चालवला त्यांनी. आणि प्रसंगावधाने, हो, योग्य प्रसंगी योग्य उत्तर देणाऱ्या माणसाला प्रसंगावधाने म्हणतात. हो, त्या त्यावेळी ते उत्तर समय सूचक उत्तर प्रत्येकाला सुचेलच असं कधी नसतं, काही ना सुचतं काही ना नाही सुचत. टिळक मात्र फार प्रसंगावधाने हजर जबाबी होते. त्यांचा मित्र होता पटवर्धन नावाचा, त्यांच्याकडे गेले होते. तो दिवस होता हरतालिकेचा. तर बघा, मागच्या दोन एपिसोडच्या पूर्वी तुम्हाला मी हरतालिकेची माहिती दिली होती की नाही, त्यामुळे घरातल्या सगळ्या बायकांचा उपवास होता. गौरीच व्रत आहे ते, कडक उपवास करतात बायका त्या दिवशी. एक छोटा मुलगा आपल्या आत्याला म्हणाला, असं उपवास का करतेस ग आत्या? आत्या म्हणाली, चांगला पती जन्मोजन्मी मिळावा म्हणून स्त्रिया हरतालिकेचा उपवास करत. बघा नीट ऐका, चांगला पती जन्मोजन्मी मिळावा म्हणून स्त्रिया हरतालिकेचा उपवास करतात. तेव्हा तो छोटा मुलगा म्हणाला, त्या मी पण आज उपवास करतो. आत्याला असं आलं, मी पण आज उपवास करतो म्हणे. मग काय होईल? म्हणजे मला मोठेपणे चांगली बायको मिळेल. लोकमान्य टिळकांनी ते ऐकलं. टिळकांनी ते ऐकलं आणि त्यांना त्या मुलाच्या बोलण्याचं खूप कौतुक वाटलं. त्याला ते विनोदाने म्हणाले, अरे बाळा, चांगला नवरा मिळावा म्हणून व्रत करावे लागते. ऐकावर नीट, कारण सर्वच पुरुष चांगले नसतात, पण चांगली बायको मिळावे म्हणून व्रत करावे लागत नाही, कारण बायका नेहमी चांगल्याच असतात. वा वा वा वा वा वा, बघा मला तर टाळ्या वाजवा असे वाटतात, तुम्ही पण वाजवा ना. बघा काय म्हटलं, कारण बायका नेहमी चांगल्याच असतात, चांगली बायको मिळावे म्हणून व्रत करावे लागत नाही. पुढे टिळक म्हणाले, म्हणूनच म्हणतात ना, कदाचित पुत्र जन्माला येऊ शकतो, वाईट मुलगा जन्माला येऊ शकतो, पण तू माता वाईट मुलगी कधीच असू शकत नाही. एवढे महान विचार आहेत टिळकांचे. बघा सगळ्या स्त्रियांच्या, जगातल्या तमाम स्त्रियांचा केवढा सन्मान केला टिळकांनी. फार ऐकण्यासारखी गोष्ट आहे, चांगला नवरा मिळावा म्हणून व्रत करावे लागते, पण चांगली बायको मिळावी म्हणून व्रत करावे लागत नाही, कारण नेहमी बायका नेहमी चांगल्याच असतात. बापरे काय महान वाक्य. आणि असं हे महान वाक्य या महान पुरुषाच्या तोंडून बाहेर पडलं यात काही आश्चर्य वाटण्याचं कारण नाही, कारण महान लोक विचारांनी सुद्धा थोरच असतात, महानच असतात. पर्य काय कळलं का तुम्हाला? पुरुषाची जीवनसाथी असणारी स्त्री ही प्रत्यक्ष परमेश्वराची मूर्ती आहे. हो, असं म्हणतात की देवाला घरोघरी जाणं शक्य नव्हतं, म्हणून देवाने स्त्री निर्माण केली आणि आईच्या रूपाने, बहिणीच्या रूपाने तिला घरोघर पाठवली. बघा म्हणजे देवाच्या ऐवजी देवाने आपली प्रतिकृतीच जणू लोकांची सेवा करायला सद्गुणांची अशी पुतळी घरोघर पाठवली, म्हणून सद्गुणी स्त्री ही जगातली सगळ्यात मोठी मौल्यवान गोष्ट आहे. हो, आपल्या घरातल्या आया, बहिणी, आत्या, काक्या, माम्या सगळ्या स्त्रिया कशा आहेत? सद्गुणी आहेत. तर बघा थोडेफार दोष प्रत्येकातच असतात, पण आपण काय बघायचे? सद्गुण बघाय. तरगुण संपन्न असं कधीही कोणीही नसतो, पण टिळकांसारखं असं मोठं मन मात्र फार दुर्मिळ आहे. असा सन्मान करणारे फक्त टिळकच असू शकतात असं मला वाटत. मग राणी, मजा आली का ऐकायला? सुमेध, बघा टिळक किती महान होते, किती महान बोलून गेले ते. आता आणखी एक गोष्ट मी सांगते तुम्हाला, बघा तुम्हाला मजा येईल. बुमरँग तिचं नाव आहे. बुमरँग म्हणजे आपण केलेली गोष्ट आपल्यावरच उलटून येणे, याला बुमरँग म्हणतात. एका कोर्टामध्ये एक न्यायाधीश होते. बघा बरं काय का, नीट लक्ष द्या. फार चांगले धार्मिक वृत्तीचे होते. ते दरवर्षी पंढरीच्या वारीला पण जायचे. त्यांच्या कोर्टात एकदा पोलिसांनी एका चोराला आणला. तर चोरे फार हुशार असतात, न्यायाधीश हुशार असतच असायलाच पाहिजे ना, पण चोरे काही कमी नसतात, फार हुशार असतात. तो चोर रंगे हात पकडला. चोरी करताना पोलिसांनी त्याला पकडून घेतला. त्याने आपला गुन्हा मुकाट्याने कबूल केला. नाही तर मी चोरी केलीच नाही असं म्हणतात चोर. मग त्याला समोरच बघितलं आणि पकडला गेला. त्याने मुकाट्याने गुन्हा कबूल केला. आता प्रथेप्रमाणे काय द्यायची? त्याला शिक्षा द्यायची, हो की नाही? न्यायाधीश म्हणाले, तू गुन्हा कबूल केलेलाच आहेस, तरी सुद्धा शिक्षा सुनावण्याच्या आधी तुला अजून काही सांगायचं असेल तर सांग, कोर्ट संधी देत. तुझं काय म्हणणं आहे शेवटी सांग बरं. कोर्ट ते ऐकायला तयार आहे. तो चोर गंभीरपणे म्हणाला, फार हुशार आहे तो, पोचलेला आहे. जस साहेब, मी आतापर्यंत अनेक न्यायाधीशांसमोर उभा राहिलोय, त्यांनी मला शिक्षाही केल्या आहेत, पण आज मला खूप आनंद झालाय. मी असं ऐकलंय की आपली भगवंतावर खूप निष्ठा आहे कोणाची? न्यायाधीशांची. आता सगळ्यांची असते, त्यांची पण आहे. तेव्हा मला आपल्याला एवढेच सांगायचं आहे की बघा, काय म्हणतोय तुम्ही, म्हणे भगवत भक्त आहात, तुमची देवावर खूप श्रद्धा आहे, चोर न्यायाधीशांना म्हणतोय. तेव्हा न्यायाधीश महाराज, मला एवढंच सांगायचं म्हणे की चोरी मी माझ्या इच्छेने केली नाही. बापरे, चोरी मी माझ्या इच्छेने केली नाही, मला पांडुरंगाने, देवाने जशी प्रेरणा दिली तसा मी वागलो. बघाव किती हुशार आहे, बघाव त्याच्या इच्छेनेच माझ्या हातून चोरी झाली, म्हणजे मी दोषी नाही, देवाने मला सांगितलं म्हणून चोरी केली. देवाने काय सांगितलं जा रे, चोरी करा असं सांगितलं, बघा किती लबाड आहे हो, मला दोषी धरू नये. सगळ्या लोकांना खूप आश्चर्य वाटलं, कोर्टामध्ये बापरे फारच हुशार दिसता. तर न्यायाधीश काय, त्याचं बारसं शिवलेली होती की तेही पक्के होते. असतंय का बच्चन जी, मला पसू बघतो काय, मी देवाचा भक्त म्हणून काय तुला सोडून देईल काय? काय निकाल दिला बघा त्यांनी, त्याने निकाल दिला, चोराचे म्हणणे मला पूर्णपणे मान्य आहे. हो हो हो, मी भगवत भक्त आहे आणि तू म्हणतोय की मी चोरी केली नाही, देवाने सांगितलं त्याच्या इच्छेने मी चोरी केली, ठीक आहे ठीक आहे, तुझं म्हणणं मला मान्य आहे. पण बघा न्यायाधीश किती हुशार आहे, पण ज्या पांडुरंगाने त्याला चोरी करायची बुद्धी दिली, ऐका बरं, ज्या पांडुरंगाने त्याला चोरी करायची बुद्धी दिली तोच पांडुरंग मला त्याला शिक्षा देण्याची प्रेरणा देत आहे. फसला बघा. अरे तुला जसं देवाने चोरी करायची बुद्धी दिली तसंच मला पांडुरंगाने शिक्षा द्यायची बुद्धी दिली आहे. त्यामुळे ज्याप्रमाणे चोरी ईश्वराच्या इच्छेने घडली तसंच त्याबद्दलची शिक्षा सुद्धा त्यांच्याच इच्छेने दिली जात आहे, देवाच्या इच्छेने दिली जात आहे. तुला एक वर्ष सक्त मजुरीची शिक्षा मी ठोठावत आहे. बघा किती लबाड होता तो चोर, पण न्यायाधीश खूप हुशार होते, त्याने बरोबर त्याला अडकवलं. तात्पर्य काय कळलं का तुम्हाला? परमेश्वर देव कधीही कुणालाही वाईट काम करायला सांगतो का? नाही. परमेश्वर कधीही कुणालाही वाईट काम करायला सांगत नसतो. ढोंगेने लबाड लोक मात्र देवाच्या नावावर अनेक गैरकामे करतात. जसं चोर म्हणतोय की मी देवाच्या आज्ञेने चोरी केली, एक तर चोरी केली वरून आणखी लबाडे करून न्यायाधीशांना फसू पाहतो, पण न्यायाधीश हुशार होते, त्याने बरोबर त्याला अडकवलं आणि त्याला व्हायची ती शिक्षा झाली. मग आवडल्या दोन्ही गोष्टी? आवडल्या ना? आता पुढच्या डावारी आणखी गोष्टी सांगणार तुम्हाला. मग लक्षात ठेवल्या की नाही तुम्ही? काय, देवाच्या नावावर काही खोटं नाटक खपवायचं नसतं, कारण देव कधीही कुणालाही वाईट करायला शिकवत नसतो. देव छान छान गोष्टी देतच असतो, छान छान गोष्टी सांगत असतो. आपण सगळं चांगलं चांगलंच करायचं असतं आणि चांगलंच वागायचं असतं. बाय बिटांनो, गुड डे.